नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्य

लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौरदिनांक 19 वैशाख, शके 1948 अर्थात 9 मे 2026. सकाळचे 5:59 झालेत. आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रसारण सभेला आता प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

श्री राघवेंद्राष्टकम आत्ताच आपण ऐकलं. गायक कलाकार होते किशोरी आमोणकर आणि सहकारी, तर संगीतकार किशोरी आमोणकर. कार्यक्रमात आता ऐकूया रामानंद स्वामी रचित भूपाळी.

सुधीर फडके यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते सुधीर फडके. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या.

मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली ही रचना होती वसंत बापट यांची आणि गायक कलाकार होते सुधीर फडके आणि सहकारी.

श्रोते हो, या भजनाचे गायक आणि रचनाकार होते श्री हरिओम शरण। कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर गीतरचना।

0: सतीश वाडिया यांनी स्वरबद्ध केलेल्या या देशभक्तीपर गीतरचनेसोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अॅग्रो सोबत मिळवा बँकेच्या एफडी पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करणार आहोत कृषीवाणी हे शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र.
2: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, कडुलिंबाला शेती व्यवसायात कल्पतरू म्हटलं जातं, कारण त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग विशेषतः शेती व्यवसायासाठी होत असतो. कडुलिंबाचा उपयोग कीड रोग नियंत्रण, मानव प्राण्याच्या औषध निर्मितीसाठी, लोकसंख्या नियंत्रणासाठी, पर्यावरण संतुलन, जमिनीचं म्हणजेच मातीचं संधारण, वनसंवर्धन, हवामान नियंत्रण, शक्तिवर्धक, चारा लाकूड अशा अनेक गोष्टींसाठी केला जातो. संपूर्ण जगभर कडुलिंबाच्या 400 आसपास जाती असून आपल्याकडे 100 जाती आढळतात. पानं, फुलं, निंबोळ्या, सालं, खोड आणि मुळ्या या सर्व भागांना वेगवेगळ्या उपयोगासाठी फार महत्त्व आहे. कडुलिंबात अतिशय महत्त्वाचे आणि क्रियाशील असे 54 घटक आहेत. यामध्ये प्रामुख्याने पानात, फुलात आणि निंबोळीत ॲझाडिरेक्टिन, निमोनायडीस, निंबिन, निंबाडीन, निंबिसिडीन, निंबोनिन, सॉलानिन, निंबोस्टेटॉल, मेलाट्रियाल हे घटक असून त्यात औषधी गुणधर्म प्रचंड प्रमाणात आहेत. या घटकांपासून कीडनाशक औषधं तयार केली असता ही औषधं फारच उपयोगी ठरतात. रासायनिक औषधांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी, जैविक घटकांचा ऱ्हास टाळण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो. रासायनिक कीटकनाशकाला दाद न देणाऱ्या किडींच्या नायनाटासाठी, त्यांची निर्मिती रोखण्यासाठी, कीटकनाशकांच्या किमतीपेक्षा अतिशय कमी खर्चात तसंच समाधानकारक कीड नियंत्रणासाठी कडुलिंब फार महत्त्वाचा आहे. अतिशय किरकोळ किडींचं प्रमुख किडीमध्ये जे रूपांतर होतं ते टाळण्यासाठी, कमी प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करण्यासाठी तसंच अन्नधान्य, फळं, भाजीपाला, चारा हे अन्नघटक कीडनाशक अवशेषमुक्त ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. आरोग्यदायी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी, पिकांवरील सर्व प्रकारच्या किडी मारण्यासाठी, जमिनीतील सूत्रकृमीसारख्या किडीचा उपद्रव थांबवण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी कडुलिंबापासून बनवलेली कीडनाशकं उपयुक्त ठरतात. या कडुलिंबातील कीडनाशक गुणधर्मामुळे कृषी व्यवसायात फार मोठं योगदान मिळालं आहे. उभ्या पिकावरील किडींचं नियंत्रण फारच परिणामकारकरित्या करता येऊ लागलंय. किडींची प्रजनन क्षमता कमी करण्यासाठी, किडींना अंडी घालण्यासाठी असमर्थ बनवणं, किडींना अन्नग्रहण करण्यासाठी विरोधक म्हणून, किडींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, किडींना पळवून लावण्यासाठी तसंच जैविक घटकाचं संरक्षण करण्यासाठी, किडींना बळी पडण्यासाठी भाग पाडण्यासाठी हे कडुलिंबातील कीडनाशक गुणधर्म उपयोगी पडतात. उभ्या पिकाप्रमाणे जमिनीपासून उद्भवणाऱ्या कीडरोगाचं नियंत्रण करण्यासाठी कडुलिंब फार उपयुक्त आहे. जमिनीतील हुमणी, वाळवी आणि सूत्रकृमींचं नियंत्रण करण्यासाठी, जीवाणू, विषाणू तसंच बुरशीमुळे उद्भवणाऱ्या मर, मूळ कुजव्या, करपा, पर्णगुच्छ या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी, साठवलेल्या धान्यातील किडींचं नियंत्रण करण्यासाठी, पाल्यापासून सेंद्रिय खत म्हणून तसंच शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशींना चारा म्हणून हिरवा पाला उपयोगी पडतो. ही कीडनाशकं मोठ्या प्रमाणात निंबोळीपासून तयार केली जातात. मंडळी, अशा या बहुगुणी कडुलिंबाची शाश्वत शेती होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी झाडं लागवड झालेली आहेत त्यांचंही संवर्धन होणं गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
0: शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलं. याचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं आणि याच विषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
1: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली दोन कारण असतात. एक, कुठेतरी नर्व कम्प्रेस होत असेल किंवा टेम्परली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
0: हा, आता नेमकी कारण काय असतात?
1: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्वला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे विटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. विटॅमिन बी 12 हे खूप आवश्यक असते नर्वच्या शीत करता. तर विटॅमिन बी 12 ने नर्वची शीत निर्माण होते. तर ते विटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्वची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
0: ही दोनच कारण असतात का?
1: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली विटामिन बी 12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतं, जसं सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हातालाच मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू दुसरा पाय.
0: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
1: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल, म्हणजे 3 महिने 4 महिने 5 मध्ये, तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का. 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन, तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण? आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर ते एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, विटामिन बी 12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या

0: येतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले, सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाईनमध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्स तुमची दबते, त्याच्यामुळे ते मुंग्या येतात तुम्हाला.
1: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
0: त्याची कालावधी काय आहे, त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
1: हा, डॉक्टर उत्कर्ष शाह आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धतीसुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
0: तर सर वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत.
1: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यास

0: करण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
1: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर, आपण वर्षाजल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झाले. जाणून घेऊया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आपण जाणून घेऊ काही दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर. 7:45 भावधारा. 8:40 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. या कार्यक्रमानंतर आपण आनंद घेऊ लोकसंगीताचा. 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस याविषयी माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची वैष्णवी रिसपूड यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात सुभाष गोसावी यांच्या गिटारवादनात राग गुजरी तोडी. 11:05 गाता रहे मेरातील हा कार्यक्रम. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला म्हणजे 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात देश हा देव असे माझा या कार्यक्रमात लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. 12:45 कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. 1:05 गीतबहार. 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा. तर 2:10 परिसर या तिन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नाथ ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नित्या हरिकृष्णा यांच्या कर्नाटक शैलीतील गायनात राग कल्याणी. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आमची आजची दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षांमधील यश याविषयी सहाय्यक राज्यकर आयुक्त यापदी निवड झालेले जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी सूरज देवाजे यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतवहार कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. वृत्तविशेष 7:15 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात खेकडा पालन मत्स्य व्यवसायातील फायदेशीर संधी याविषयी प्राध्यापक हरीश

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोतेहो, आपण एक आज सगळीकडे व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतो, विचार स्वातंत्र्याबद्दल बोलतो आणि मूलभूत हक्कांबद्दल बोलतो. आता इतिहासामध्ये जर मागे जाऊन आपण बघितलं, वळून बघितलं तर आपल्या लक्षात येतं की विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी, व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी अशी काही महनीय व्यक्तिमत्व होऊन गेली. आणि त्या महनीय व्यक्तिमत्वांमध्ये सगळ्यात आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांचं नाव व्हिक्टर ह्युगो. आता व्हिक्टर ह्युगो हे विचार स्वातंत्र्याचे, व्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. 19व्या शतकातले अतिशय प्रतिभावंत आणि अलौकिक लेखक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचं नाव व्हिक्टर ह्युगो आणि ते फ्रान्समधले होते. त्यांचं लेखन आजच्या काळातसुद्धा चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय मानला जातो. अनेक विद्यापीठांमध्ये व्हिक्टर ह्युगोंची पुस्तकं ही संदर्भ ग्रंथ किंवा अभ्यास ग्रंथ म्हणून अभ्यासक्रमामध्ये ठेवलेली आहेत. त्यांचं लेखन जे आहे हे काळाच्या दृष्टीने अविनाशी मानावं लागेल. वैचारिक स्वातंत्र्याचा त्यांनी सतत हिरहिरीनं पुरस्कार केला आणि त्या काळच्या फ्रेंच आणि इंग्रजी लिटरेचरला आणि राजकारणाला एक वेगळं वळण त्यांच्या या मोहिमेमुळं लागलं. 1802च्या काळामध्ये फ्रान्समध्ये एका सेनापतीच्या पोटी, म्हणजे त्यांचे वडील होते सेनापती, या मुलाचा जन्म झाला. वयाच्या 13व्या वर्षापासूनच त्यांनी लिहायला सुरुवात केली, म्हणजे एवढ्या छोट्या वयामध्ये ते लिहायला लागले. आणि त्यावेळेला त्यांची जी असामान्य बुद्धी होती वयाचा विचार करता, त्यामुळे लोक आणि संपूर्ण समाज आश्चर्यचकित झाला. एक फ्रेंच नाटककार, कादंबरीकार आणि कवी म्हणून जगभर त्यांचं नाव झालं, कीर्ती झाली. नेपोलियन बोनापार्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हा जेव्हा फ्रान्स देशाचा सर्वाधिकारी झाला, त्यांनी फ्रान्सची सूत्र जेव्हा हातात घेतली, त्यावेळेला या ह्युगोंनी फ्रान्स सोडलं आणि ते विदेशी जाऊन राहिले. कारण ते नेपोलियनचे कट्टर विरोधक होते. कारण नेपोलियननी विचार स्वातंत्र्यावरती, व्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं आणायला सुरुवात केली. त्यामुळे परदेशात राहून व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा या उद्देशाने त्यांनी जगभर काही ठराविक ठिकाणी पर्यटन केलं आणि लोकांमध्ये आंदोलनं तयार केली, लोकांपर्यंत हे विचार पोचवले. जेव्हा फ्रान्समधली राजशाही संपली आणि लोकशाही व्यवस्था स्थापन झाली, तेव्हा ह्युगो पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये परत आले आणि लोकशाही राजकारणामध्ये भाग घ्यायला लागले. फ्रान्सचं जे

0: नियामक मंडळ आहे त्याचे जो जाते त्यामध्ये सदस्य बनले. त्यांनी आपल्या साहित्यातून लिखाणामधून लोकांसमोर जे जे विचार मांडले तसंच त्यांचं आचरण असायचं कायम. आपल्या विचारांपासून त्यांनी कधीही तडजोड केली नाही, कधीही ते मागे हटले नाही. साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली आणि आपल्या लेखणीतून अनेक जगावेगळे क्रांतिकारक विचार, बंडखोर विचार लोकांसमोर मांडले. जगामध्ये जे जे उत्तम साहित्य म्हणून गणलं जातं, ओळखलं जातं, त्यात ह्यांच्या साहित्याचा समावेश केला जातो. देशाचा अभिमान आणि गौरव वाढेल असं साहित्य, अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यांचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव ला मिझराबेल्स. या पुस्तकाचा जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे आणि त्यांची पुस्तकं आजही इतक्या वर्षानंतर जगभर अतिशय आवडीने वाचली जातात. त्यांचं अजून एक पुस्तक आहे, द किंग अम्युजेस हिमसेल्फ, आणि हे पुस्तक म्हणजे नाटक आहे. तर हे नाटक त्यावेळेला अतिशय लोकप्रिय झालं, त्यांनी गर्दीचे सगळे उच्चांक मोडले. त्यांच्या अनेक लेखांचं प्रकाशन हे दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 100 वर्षांनी झालं. याचा अर्थच त्यांचं लेखन हे मानवी स्वातंत्र्याला पूरक, मदत करणारं आणि सर्व मानवांचं कल्याण साधणारं होतं. फ्रान्स हा देश काही ठराविक वर्षांमध्ये अतिशय कठीण काळातून जात असताना, पहिल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये क्रांतिकारक विचार आणि विचार स्वातंत्र्याची बाजू घेऊन तशी साहित्य संपदा लोकांसमोर ठेवणारे युगो जागतिक इतिहासामध्ये एक वेगळं स्थान मिळवून गेले. 1885 त्यांचा देहांत झाला.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं.

ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोबासावा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मेपूर्वी मंजूर करण्यात यावेत असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्य.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी पुण्याहून सविता
0: म्हस्कर. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे.

तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं आयुएमएलनं खंडन केल्यानंतर पेच वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1,500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन या प्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम MD ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा

0: वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि एका वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:20 आणि 48 सेकंद झालेत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आजच्या दिवशी म्हणजे 9 मेला 1874 साली मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या. पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या 8.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे 2541 नागरिक मृत्युमुखी पडले 1877 साली. 1540 साली मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म झाला 9 मेला. 1886 साली थोर समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले यांचा कोतळूक रत्नागिरी इथं जन्म झाला. 1995 साली दिग्दर्शक अनंत माने यांचं निधन झालं.

झालं होतं. 1998 साली आजच्या दिवशी पार्श्वगायक, गझलचे बादशहा, अभिनेता तलत महमूद यांचं निधन झालं होतं. 1814 साली इंग्रजीतील व्याकरणकार, ग्रंथकार आणि समाजसुधारक दादोबा पांडुरंग तळखरकर यांचा जन्म झाला होता आजच्या दिवशी. श्रोतेहो, आजचे दिनविशेष काही आपण ऐकले. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही, याची तरतूद नेमकी कशी आहे, हा एक भाग. आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो, तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो?
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे. म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ॲक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत, ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे, त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणनेअंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमाअंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार, म्हणजे आरटीआय ऍक्ट मध्ये पण आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा, वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे यासाठी.
1: अगदी खरं, म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यात सर दुसरा की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले?
2: आता ह्या 2027 जनगणनेबाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन

0: स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत म्हणजे टी व्ही झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे. प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी जेन झी म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया, त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्टर जनरल आणि जनगणना आयुक्त यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत, तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा यूट्यूब चॅनल्स झाले. ह्या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
1: बिलकुल, की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सर जसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर, याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात, त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
0: प्रामुख्याने जनगणनेचा परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो. तर त्यांची निवड आपण करतो. आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील यांची आस्थापना कार्यालय आहेत, यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ॲक्ट जो आहे 2007 त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासंबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतोय आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणनाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन नाहीये.
0: कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं, लॅपटॉप किंवा पी सी उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागांमध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही
1: असं अजिबात नाही आहे. पण याच्यात सर, जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देईल प्रत्येकाच्या, तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
0: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा, कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडून मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे
1: मागत
0: किंवा हां कुठलेही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाहीत. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळं काही इतर
1: थोडे
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं ओ टी पी किंवा पासवर्ड आपण

0: जनगणने अंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात. परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणनेअंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं. त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपण बघितले असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11(1)(d) अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम अशी चुकीची माहिती दिल्याचे होऊ शकतात.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद या पुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी 7:25 वाजून दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 7:38 आणि 43 सेकंद झालेत.

जागतिक पक्षी स्थलांतर दिनानिमित्त आपण करणार आहोत बातचीत जिल्हा माहिती अधिकारी श्रुत प्रशांत सातपुते यांच्याशी. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 9:03

0: 20 मिनिटांनी.
1: पक्षी हे पर्यावरणाचे दूत आहेत, ते निसर्गाचे चक्र सुरळीत ठेवण्याचं काम करतात. त्यांना आपण सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की हा जो निसर्गाचा अनमोल ठेवा आहे हा निश्चितपणाने आपण सांभाळला तर पाहिजेच, पण हा उत्तरोत्तर वाढवला पण पाहिजे. कारण उद्या आपल्या माझा मुलगा असेल किंवा माझा नातू असेल किंवा त्याचा मुलगा असेल या लोकांना हे पक्षी दिसले पाहिजेत.
0: तर श्रोते हो, इंद्रधनुष्य हा कार्यक्रम जरूर ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 7:40 झाली. आता प्रसारित करणार आहोत प्रायोजित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
3: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: चलो निकले क्या?
5: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
4: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.

0: आ करा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
1: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
2: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
0: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना, तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
1: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
2: मग तरी ते का घर सोडून गेले?
1: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
1: बर बर, ये ना आत ये.
2: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या, हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
2: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
0: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
1: जरा हळू, मुलं आतमध्ये आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघे डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी दादा, शैलेशचं चुकलं ह, आणि त्याला त्याची चूक कळलीये. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
0: अगं शिवानी,
1: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
5: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
0: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
1: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
4: नाही नको अगं वहिनी.
0: हे बघा, जेवला नाही तर ना मग मात्र.
4: बर ठीक आहे दादा, बसतो.
5: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
2: आई आम्हाला खूप भूक लागलीय.
1: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
4: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
0: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
4: तुम्ही चौघ बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
2: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
5: वा
3: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
4: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
6: शार्दूलला माहीत होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
4: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
0: अगं थँक्यू काय. शैलेश शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे

0: शिफ्टिंग करा काय?
1: हो दादा नक्की.
2: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये
3: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर टोप संभापूर कोल्हापूर इथे. संपर्क 9689911240 9689911240.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मित संकल्पना मेसर्स बाल एम जोगलेकर.
7: प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:45 आणि 27 सेकंद झालेत. आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा.

महेंद्र कपूर यांनी गायलेली वंदना विटणकर यांची शब्दरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते श्रीकांत ठाकरे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आज सकाळी 8:40 आपण ऐकणार आहोत थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. आज सकाळी 8:40

0: किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
1: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।

0: भावधारा कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत गायलं होतं अरुण दाते यांनी. रचना मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात. वळूया आकाशवाणीच्या दिल्ली केंद्राकडे.
1: आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज. और अब मुख्य समाचार. शुभेंदु अधिकारी आज सुबह पश्चिम

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TV केला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या दोन भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहिद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15व्या षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या AFC 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच
तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे.

0: दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर. आपण ऐकताय आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आणि मी आहे आपल्यासोबत रेडिओ सखी चेतना जोशी. 8:41 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. या माहितीचं संपादन केलं आहे सुहास नंदुरे यांनी.
2: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: मित्रहो नमस्कार. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले तथा तात्यासाहेब यांचे 2 शताब्दी जयंती वर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत भाग 5. ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणाच्या कालखंडात शिक्षणविषयक कमालीची उदासीनता सर्व स्तरावर होती. समाजातील काही अपवाद वगळता शिक्षणाचे मूल कोणी जाणलेच नव्हते. एकतर बहुतेक शाळांमधून अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या बांधवांच्या लेकरांना शाळांमधून मज्जाव होता. अगदी कोणा पंतोजीने उदार होऊन शाळेत येण्यास मान्यता दिलीच तर त्या मुलाची बैठक वर्गाबाहेर वा विशिष्ट अंतरावर असे. त्या काळात त्या मुलाचे उत्तर चूक बरोबर हे पाहण्यासाठी मुलाची पाठी हातात घेतल्याचे कुठलेही उदाहरण ऐकिवात नाही. चुकणाऱ्या मुलास वा काही प्रमाद करणाऱ्या मुलास त्याच्या चुकीची शिक्षा म्हणून छडी वापरता येत नसे, कारण छडीच्या स्पर्शाने विटाळ संभव होतो असे मानले जाई. स्पृश्य वर्गातील मुलांना छडीची शिक्षा तर अस्पृश्य वर्गातील मुलांना ढेकळं मारून दंडित करण्यात येईल. सगुणाबाई या ज्योतीच्या बालपणातील दाई. आई चिमणाबाईच्या अकाली मृत्यूनंतर दाई सगुणाबाईने ज्योतीचे संगोपन केले आपण यापूर्वी ऐकलेच आहे. सगुणाबाई या जॉन नामक ख्रिस्ती धर्मगुरूच्या घरी त्यांच्या मुलाचे संगोपनासाठी जात असे. बाल ज्योती या सगुणाबाईसोबत असे. या ख्रिस्ती धर्मगुरूच्या घरी जाणे येणे त्यामुळे ज्योतीचे नित्य असे. त्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या घरी असणारे समतेचे वातावरण, अस्पृश्यतेचा स्पर्शही नाही. स्वच्छता, टापटीप, आहार विहार या साऱ्यांमध्ये कमालीचे ममत्व. त्यातच त्यांच्या सहवासात बालज्योती त्या कुटुंबातील लेकरांसोबत बोबडे इंग्रजीही बोलू लागला होता. त्या बालवयात झालेला समतेचा संस्कार ज्योतीने पुढे आयुष्याचा राजमार्ग म्हणून स्वीकारला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे. पुढे शिक्षणाने प्रगल्भता आल्यावर समाजातील सभोवतालची वैगुण्ये आणखी प्रखरपणे दिसू लागली. समाजामध्ये असणारी टोकाची अंधश्रद्धा, दारिद्र्य, सामाजिक विषमता, अज्ञान, कर्मकांडाच्या आहारी गेलेला समाज या साऱ्या अनिष्ट आजारांवर एकच प्रभावी मात्रा म्हणजे शिक्षण. ज्योतिरावांच्या मते त्या काळात समाजातील अपवादात्मक 2-3% वर्ग वगळता उर्वरित समाज शिक्षणापासून पूर्णतः दुरावला होता. त्यातही अस्पृश्यतेच्या नावाखाली समाजातील मोठा वर्ग समाज जीवनातूनच बहिष्कृत होता. उर्वरित वर्गासही शिक्षणाची तोंड ओळख सुद्धा नव्हती. समृद्ध समाज घडणीमध्ये शिक्षण हा मूलभूत घटक आहे याचाच विसर पडला होता. त्यातही स्त्री ही तर पशुवत जीवन जगत होती. स्त्रीचं सारं आयुष्य

केवळ सेविका दासी भोगवस्तू याच भूमिकेत संपून जायचे. तिच्या इच्छा आकांक्षा महत्त्वाकांक्षा आदींना काहीच स्थान नव्हतं. तिचे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सारे आयुष्य पूर्णतः कष्ट हाल श्रम अवहेलना यातच कोंडलेले असायचं. भारत देश पारतंत्र्यात होता, मात्र भारतातील स्त्रिया आणि अस्पृश्य बांधव हे केवळ पारतंत्र्यात नव्हे तर ते गुलामगिरीत होते. हे सारं दैन्य एका रात्रीत बदलणारं नव्हतं. हे जरी खरं असलं तरी जोवर सुरुवात होणार नाही तोवर बदलाची चाहूलच लागणार नाही हेही ज्योतिरावास निश्चित ठाऊक होते. आणि यासाठी एकमेव मार्ग ज्योतिरावांनी त्यांच्या सहकाऱ्यांना दिसत होता तो म्हणजे सार्वत्रिक स्त्री शिक्षणाचा. ज्योतिरावांच्या मते स्त्री शिक्षण हेच समाजोद्धाराचा राजमार्ग आहे आणि त्याची सुरुवात समाजातील सर्वात खालच्या स्तरातील दैन्यावस्थेची वेदना सोसणाऱ्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या माता भगिनींसाठी करायला हवी. मूल घडायचं असेल तर माता साक्षरच हवी ठरले. निर्णय झाला, आता अंमलबजावणी. हे आव्हान पेलायचं जरी ठरलं तरी वाटेतल्या अडचणींचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी कुठेही नव्हती. बरं, तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? संकट काही सांगून येत नसतात, त्यातही संकटांचे स्वरूप व्याप्ती तीव्रता याचा काही पूर्वानुभव नव्हता. मार्गदर्शनापेक्षा विरोधकांची संख्या अधिक. स्त्रियांचा आणि शूद्र समजला जाणाऱ्या बांधवांचा उद्धार करायचा हा एवढंच निश्चित होतं योगायोगाने. याच सुमारास ज्योतिरावांचे मित्र सदाशिवराव यांची बदली अहमदनगरच्या न्याय खात्यात झाली. नव्या ठिकाणी रुजू होण्यास निघताना सदाशिवाने ज्योतिष सोबत नेले. त्या कालखंडात अहमदनगर हे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालवलेल्या शिक्षण कार्याचे मोठे केंद्र बनले होते. अहमदनगर येथे सदाशिव आणि ज्योती या जोडगुळीर शिक्षणप्रेमीने यांची भेट अमेरिकन मिशनरी मिस फेरारबाई यांच्याशी झाली. त्या शाळेत त्यांच्या शाळेची पद्धती दोघांनी नजरे घालून घातली. भारतीय स्त्रियांच्या शैक्षणिक दुरावस्थेबद्दल फेरारबाई या खूपच कष्टी दिसल्या. परदेशातील महिलेची ही भावना ध्यानात घेता आपली माणसं मात्र आपल्या स्त्रियांच्या बाबतीत किती उदासीन आहेत याची जाणीव झाल्यावर आपण करतो आहोत ते अगदी योग्यच आहे याची खातरजमा या दोघांना मनोमन झाली आणि त्यांचा विश्वास दुणावला. महत्प्रयत्नातून ज्योतिराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यातील बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात ऑगस्ट 1848 या शाळा प्रयोगाची सुरुवात. यावेळी ज्योतिराव केवळ 21 वर्षाचे होते. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं हेच वय असतं. ज्योतिरावांचा हा निर्णय पुणेकर आणि तत्कालीन समाज सहजतेनं स्वीकारेल ही शक्यता असत नव्हती. त्यात ज्योतिराव पडले ब्राह्मणे तर, आणि शाळा सुरू केली तीही अतिशूद्र गणल्या जाणाऱ्या जातीतील मुलींसाठी. सनातन्यांच्या नजरेतून हे तर भयंकर भ्रष्टकार्य, जणू महान पातक. सनातन्यांचा ओरडा सुरू झाला. ज्ञान विद्या ही शूद्राघरी चालली. सनातन्यांच्या धर्मसंकल्पनांप्रमाणे शूद्रांना विद्येचा अधिकार नाही. त्यातही स्त्री साक्षरता म्हणजे देव धर्म समाज यांच्या विरुद्ध जे वर्तन. सुरुवातीला फुल्यांकडे शिक्षिका असणे केवळ अशक्य कोटीतील गोष्ट, त्यामुळे मुलींना शिकवणारे कोण तर पुरुष, म्हणजे हेही धर्मबाह्य. कर्मठ धर्म मार्तंडांच्या मते स्त्री शिकली तर ती दुष्ट चंचल स्वैराचारी बनणार. एवढेच नव्हे तर ती सासू सासऱ्यांचा अवमान करणार, पुढे कुमार्गास लागणार. स्त्री शिक्षित झाल्यास तिच्या कपाळी वैधव्य येणार. अशा एक ना अनेक कंड्या पिकवण्यास व गैरसमज पसरवण्यास सुरुवात झाली. या साऱ्या प्रक्रियेत ज्योतिरावांसोबत अनेक ब्राह्मण मित्रही होते, मात्र कर्मठ सनातन्यांसमोर मित्रांची मात्रा धाडसाने चालत नसे. एकूणच काय, ज्योतिरावांचे कार्य व त्यांचे दृष्टेपण समाजाच्या पुढे 100 वर्ष होते. कर्मकांडाच्या आहारी गेलेल्या तत्कालीन समाजाला नाण्याला दुसरी बाजू असते हे जणू ठाऊकच नव्हतं. त्यामुळे ज्योतिरावांचे शिक्षण प्रसाराचे कार्य हे समाजजागृती नसून हिंदू धर्मावर रानटी हल्ला आहे अशीच भावना होती. त्यामुळे ज्योतिरावांबद्दल सहानुभूती असणारा वर्गही धर्माचे नाव काढताच ज्योतिरावांचा विरोधक बनत होता. ज्योतिराव बंडखोर होते, मात्र त्यामध्ये समाजाचं हितच होतं. आपल्याला विरोध करणाऱ्यांपैकी अनेकांचा विरोध हा अंधश्रद्धेतून होतो आहे याचीही जाणीव ज्योतिरावास होती. बरं, ज्या समाज बांधवांच्या साठी त्यांच्या उन्नतीसाठी जेव्हा ज्योतिरावांनी कंबर कसली होती तो समाज बांधव एवढा खचलेला दुबळा होता की इच्छा असूनही तो ताठपणानं ज्योतिरावांचे समर्थन करू शकत नव्हता. अगदी ज्योतिरावांचे वडील हे सुद्धा समाजकार्याची इच्छा असूनही ज्योतिरावाच्या पाठीशी
ठामपणे उभे

0: राहण्यास राजी नव्हते. वरिष्ठ वर्गातील लोक हे सामाजिक परंपरेचे आणि प्रचलित व्यवस्थेचे गोडवे गाण्यातच धन्यता मानते. त्यामुळे नवसमाज निर्मिती व तदनुषंगिक बाबींमध्ये वरिष्ठ वर्गाला फारसे स्वारस्य नसेल आणि आजही ते चित्र फारसे वेगळे नाही हे आपण जाणतो. किंबहुना एकूणच सामाजिक मानसिकता नव्या विचाराच्या बाबतीत नकळीत उदासीनच असते. पेशवाईच्या अस्तानंतर कर्मठ धर्ममार्तंडांच्या अधिकारावरही आता मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे केवळ चिडचिड आणि दुबळा प्रतिकार ते ज्योतिरावास करत होते. ज्योतिराव मात्र हाती चले अपने चाल या न्यायाने धाडसाने मार्गाक्रमण करत होते. या साऱ्या प्रक्रियेत ज्योतिरावांची शाळा ज्या भिडेवाड्यात सुरू झाली होती ती भिडे मात्र स्वतः ब्राह्मण असूनही ठामपणे ज्योतिरावांच्या पाठीशी उभे राहिले. भिडे यांनी या शिक्षण उपक्रमास 100 रुपये सहाय्य तर केलेच, सोबत दरमहा 5 रुपये देण्याचे अभिवचन दिले. ज्योतिरावास सहकार्य करणाऱ्यांमध्ये त्यांचे मित्र सदाशिवराव, सखाराम परांजपे, सदाशिवराव हाटे ही मंडळी अर्थातच आघाडीवर होती. ज्योतिरावांच्या अस्पृश्यतेशी वर्गाला शिक्षित करण्याचा हा प्रयत्न म्हणजे डोक्याने पहाड फोडण्याचाच होता. मात्र शूद्र समजल्या जाणाऱ्या समाज बांधवांमध्ये आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी शिक्षणापेक्षा दुसरा सुरक्षित मार्ग ज्योतिरावांना दिसत नव्हता. त्यामुळे स्त्री शिक्षण हाच समाजोद्धाराचा राजमार्ग हा उद्देश ध्यानात ठेवून ज्योतिराव मार्गाक्रमण करू लागले. त्यातच त्यांनी परंपरेच्या आड धडून विरोध करणाऱ्या सनातनांच्या वर्मावरच बोट ठेवले. थेट मनुस्मृतीलाच आव्हान देत ज्योतिरावाने लिहिलं, आता तरी तुम्ही मागे घेऊ नका, धिक्कारून टाका मनोमत, विद्या शिकताच पावाल ते सुख, घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे. ज्योतिरावांचे हे सरकारी मदतीशिवाय सार्वत्रिक शाळा सुरू करणं हे म्हणजे पहिले भारतीय, आणि भारतीय समाजाने समतेच्या मार्गावरील पाहिले टाकलेलं हे पहिलं भक्कम पाऊल. प्रवास सुरू झाला, अजून बरेच अंतर गाठायचे होते, मात्र सुरुवात तर झाली होती. 21व्या वर्षी समाजाला अंधकाराच्या खोल गर्तेतून बाहेर काढण्यासाठी ज्योती सरसावला होता. स्त्री शिक्षणाची मशाल घेऊन त्या मशालीनं केलेली क्रांती आपण ऐकणारच आहोत. तूर्तासाज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. संपादन केलं होतं सुहास नंदुरे यांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत जागतिक स्थलांतरित पक्षी दिन याविषयी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची वैष्णवी रिसपूड यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य. श्रोते हो, आता आनंद घेऊया लोकसंगीताच्या कार्यक्रमाचा.

0: अनंत चिपळेकर यांनी गायलेली सदाशिव कामत यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब. लोकसंगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हास्तरावरील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच

तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.

0: यांची देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9 वाजलेत. आता आनंद घेऊया लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांच्या मुख्य स्वरातलं स्वानंद किरकिरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल आणि चित्रपट होता सिंघम.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

एजंट विनोद या चित्रपटासाठी आपण ऐकत होतो प्रीतम यांनी स्वरबद्ध केलेली अमिताभ भट्टाचार्य यांची शब्दरचना. गायक कलाकार होते हंसिका अय्यर, अरिजित सिंग आणि जॉय.

श्रोते हो, सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 आपण ऐकाल कवी ग्रेस यांच्या ती गेली तेव्हा या कवितेविषयी आमच्या काव्यांजली हितगुज कवितेशी या कार्यक्रमात. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: के यांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. शब्द होते नासिर फराज यांचे, संगीतकार राजेश रोशन आणि चित्रपट काइट्स.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

कमीने चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते विशाल भारद्वाज आणि गायक कलाकार होते मोहित चौहान. श्रोते हो, आज सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस याविषयी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची वैष्णवी रिसपूड यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य.

कला बहिरवा यांनी गायलेलं अनुष गुरुवारा यांचं गीत आपण ऐकलं. मक्खी या चित्रपटातलं हे गाणं स्वरबद्ध केलं होतं एम एम क्रीम यांनी. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजले, थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.

1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस, याविषयी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची वैष्णवी रेसबुड यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आकाशात मुक्तपणे विहार करणारे पक्षी ऋतू बदलले की हजारो किलोमीटरचा प्रवास करून एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतात आणि निसर्गाच्या या अद्भुत प्रवासाला आपण पक्षी स्थलांतर म्हणतो. जागतिक पक्षी स्थलांतर दिन वर्षातून दोनदा मे आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत आलेत जिल्हा माहिती अधिकारी तसंच निसर्ग आणि पक्षी निरीक्षणाची विशेष आवड असलेले पक्षी मित्र श्रीयुत प्रशांत सातपुते सर. सर, आकाशवाणी परिवारातर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: मनपूर्वक धन्यवाद.
0: सर, सर्वप्रथम जागतिक पक्षी स्थलांतर दिन नेमका का साजरा केला जातो, यामागचा नक्की उद्देश काय आहे?
1: पक्षी हा एकमेव असा निसर्गाचा घटक आहे ज्याला आपण दूत म्हणू, की त्याला कुठल्याच देशाच्या सीमा नसतात आणि त्याला मिळणारं अन्न असेल, प्रजोत्पादन असेल किंवा पोषक हवामान असेल यासाठी तो नेहमी स्थलांतरण करत असतो. आणि बहुधा हे स्थलांतर ऑक्टोबरमध्ये आपल्याला आढळून येतं जास्त झालं आणि तो मग कालावधी असतो तो मार्च एप्रिलपर्यंत असतो. सर्वसाधारणपणे पक्षी ज्यावेळेला स्थलांतरण करत असतो त्यावेळी तो जागोजागी थांबत असतो. त्याचा अधिवास हा संरक्षित झाला पाहिजे, कारण पक्षी हा एक प्रकारे निसर्गाचा शेतकरी म्हटलं तरी चालेल, कारण तो फळं खातो, त्याच्या विष्ठेमधून बियांचं रोपण करत असतो, बीज प्रसारणाचं काम करत असतो आणि निसर्गाचं एक प्रकारे तो संतुलन करत असतो. आणि मग हा जो त्याचा अधिवास आहे किंवा तो प्रवासामध्ये ज्या ठिकाणी थांबतो त्याचे जे थांबे आहेत महत्त्वाचे, तर तेही संरक्षित झाले पाहिजेत, या दृष्टीनं हा दिवस महत्त्वाचा आहे.
0: अच्छा सर, आपण स्वतः पक्षीमित्र म्हणून काम करता, पक्ष्यांविषयीची आवड आपल्याला कशी निर्माण झाली?
1: प्रत्येक माणसामध्ये लहान मूल असतं आणि ज्यावेळेला आपण लहान असतो त्यावेळेला प्राणी पक्षी याच्याविषयी आपल्याला एक जाणून घेण्याची रहस्य म्हणा किंवा क्युरियोसिटी असते आपल्याला. आणि हे माझ्याही बाबतीत झालं, म्हणजे शाळा सुटल्यानंतर आम्ही ज्यावेळेला घरी यायचो तर ते कुठेतरी तुळईवर एखादे पक्षी घरटं बांधण्यामध्ये मशगूल असायचे. मग ते रोज त्याचं निरीक्षण करायचं, मग रोज त्या घरट्यामध्ये काय आहे का पाहायचं, मग ती पिलं केवढी मोठी झाली असतील. म्हणजे हा आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या ज्याला आपण चिमण्या म्हणतो, हाऊस स्पॅरो म्हणतो, साळुंक्या म्हणतो, तर हे आपण बघत असतो, करत असतो. आणि कालांतरानं शिक्षण असेल किंवा नोकरी असेल किंवा करिअर असेल ह्याच्यात थोडंसं ते मागं पडतं. त्यावेळेला साधनं कमी असायची, म्हणजे आता आपल्याकडे चांगले अँड्रॉइड मोबाईल्स आहेत की ज्याच्यावर चांगले फोटो घेऊ शकतो आपण, त्यावेळेला हे काय नव्हतं. कधीतरी वाटलं तर आपण मग ते पुस्तकामध्ये बघून आपण एखादा पोपट किंवा एखाद्या चिमणीचं आपण चित्र काढायचो ड्रॉइंगच्या पुस्तकामध्ये. आणि मग खऱ्या अर्थानं ज्यावेळेला नोकरीच्या अनुषंगानं ही जी उर्मी आहे म्हणा किंवा हा जो छंद होता आतमध्ये दडलेला तो असा बाहेर आला. आणि अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली सर मला वर्ध्यामध्ये, मी ज्यावेळेला त्यांची भेट घेतली, त्यांच्यासमोर काही दिवस काम केलं, त्यावेळेला मग याच्याविषयी खूप जाणून घेता आलं आणि याच्याविषयी खूपच आवड निर्माण झाली आणि मग तो प्रवास अव्याहतपणे अजून सुरू आहे.
0: वा, किती छान. सर, कोकणात स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन साधारण कोणत्या काळात होतं?
1: कोकण सर्वसाधारणपणे आता आपण जर बघितलं तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त हे पक्ष्यांचं येणं, म्हणजे ज्याला आपण म्हणू, आपण जसं आपण आपल्या घरी पाहुणा येतो तसं हे पक्ष्यांचं सुरुवात होतं. म्हणजे ऑक्टोबरच्या सुरुवातीला हिवाळीची चाहूल लागताच उत्तर गोलार्धातून पक्षी यायला सुरुवात होतात आणि हा मगाशी सांगितल्या

0: प्रमाणे हा मुक्काम जो असतो तो मार्च एप्रिल पर्यंत त्यांचा हा मुक्काम असतो.
1: अच्छा, कोकणात नेहमी आढळणारे काही स्थलांतरित पक्षी कोणते आहेत?
0: कोकण हे पक्ष्यांचं अधिवास किंवा ज्याला आपण स्वर्ग म्हणू पक्ष्यांसाठी आणि खास करून माणसांसाठी आहे. म्हणजे निसर्गानं कोकणाला भरभरून दिलेलं आहे. कोकणामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे सिगल्स आहेत, सँड पायपर्स आहेत, तिटवीच्या जाती आहेत, काही काही ज्याला आपण फ्लेमिंग रोहित पक्षी म्हणतो ते आहेत, मासेमार घार आहेत, नीलकंठ आहेत, त्याचबरोबर नवरंग. आता तुम्हाला पावसाळ्याची चाहूल लागली की नवरंग तुम्हाला दिसेल. आता तुम्ही आज सुद्धा रत्नागिरीमध्ये जर सकाळी फिरायला नारायणमळीला गेलात तर हक्कन आणि हमखास तुम्हाला पावसावर अडताना दिसेल. चातक असेल, म्हणजे हे ज्याला आपण पावसाचे दूत म्हणू, निसर्ग मित्र किंवा शेतकऱ्यांचे मित्र म्हणू, तर हे पक्षी तुम्हाला कोकणामध्ये पाहायला सुरुवात होते.
1: सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न निर्माण होतो, पक्षी एवढा हजारो किलोमीटरचा प्रवास करतात तर त्यांना दिशा कशी समजते? म्हणजे आपण हल्ली तर GPSचा वापर करून कुठेही जाऊ शकतो असं म्हणतो टेक्नॉलॉजीनुसार, पण हे पक्ष्यांकडे अशी कोणती टेक्नॉलॉजी आहे?
0: अतिशय चांगला प्रश्न विचारलात मॅडम. म्हणजे आज आपल्याकडे GPS सिस्टीम आहे किंवा अलेक्झा आहे, आज आपण गुगल मॅपिंगवरून काही स्थानं आपण शोधत असतो तरीही ती चुकते आणि नको त्या ठिकाणी. बऱ्याच अशा घटना आपण ऐकल्यात की तलावात नदीत आपल्याला जायला अलेक्झानं भाग पडलं. परंतु पक्षी हा एकमेव असा आहे निसर्गाचा की मी तर म्हणेन की निसर्गानंच त्याच्या बुद्धीमध्ये किंवा त्याच्या मेंदूमध्ये हे GPS सिस्टीम बसवली असेल. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र, त्याच्यानंतर पृथ्वीवर असणारे जे काही सरोवर आहेत, पर्वत आहेत, नद्या आहेत, आणि रात्र आणि दिवस, आकाशामधले दिसणारे काही तारे आणि रात्रीचा प्रकाश असतो, चंद्र वगैरे, तर ते पक्षी बरोबर लक्षात ठेवत असतात आणि त्या सगळ्याचा वापर करून ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी परफेक्ट जात असतात. म्हणजे त्याच्यामध्ये सूर्याची स्थिती, चंद्राची स्थिती, रात्री दिसणारे ग्रह तारे, दिवसा दिसणारे पर्वत असेल किंवा नदी असेल, या सगळ्याचा वापर ते करत असतात. म्हणजे त्यांना परफेक्ट माहीत असतं ते.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं इनबिल्ट त्यांच्याकडे GPS
0: सिस्टीम. निश्चित.
1: सर, तुम्ही पक्ष्यांची फोटोग्राफी पण करत असता.
0: निश्चित.
1: तुम्ही स्वतःच पक्षी मित्र आहात त्यामुळे ती तुमची आवड आहे. तर तुमच्या कॅमेऱ्यात टिपलेला एखादा खास पक्षी किंवा एखादा अविस्मरणीय अनुभव आमच्या श्रोत्यांसोबत शेअर करा.
0: निश्चित, मला आवडेल सांगायला. असे बरेच प्रसंग आहेत, त्यातले दोन प्रसंग मी सांगेन. ओरोसमध्ये असताना एकदा, म्हणजे सकाळी ज्या वेळेला आम्ही फिरायला जातो आपण वॉकिंगला, तसं मी आणि माझी सौ सोबत होती आणि एका ठिकाणी मनसोक्त श्यामा पक्षी बघडत होता. म्हणजे तो आमच्या समोर अंगणामध्ये जणू काही तो आपण पाळलेला आहे इतक्या कमालतेनं, तो आपल्यामध्ये तल्लीनतेनं आणि गुंग होऊन पाळलेला. म्हणजे आम्ही तिथे दोघे होतो ह्या अस्तित्वाची पण त्यानं तमानं बाळगता, तो वेगवेगळ्या पोजेस देत होता आणि मी ते फोटो टिपत होतो. जणू तो प्रसंग खास त्याच्या मॉडेलिंगचा किंवा त्याच्या फोटो टिपण्याचा असावा असा काही तो प्रसंग होता. आणि इंदोरजवळ कनाड्या नावाचं एक छोटंसं गाव आहे, खेडेगाव, की तिथे एक वनराई आहे. त्या वनराईमध्ये मी असंच संध्याकाळी एकदा गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मला रानपिंगळा दिसला. रानपिंगळा पहिल्यांदा एक दिसला आणि नंतर मला लक्षात आलं की त्या आंब्याच्या झाडावर भरपूर रानपिंगळे आहेत, त्यामुळे मी ते मोबाईल काढून टिपत असताना ते सगळे उडून गेले किंवा लपून बसले असं ते त्या दिवशी झालं. त्याच्यानंतर पाना अडून ते असे जणू काही आपण कोण गेलं का आता म्हणून जसा माणूस वाकून पाहतो अशा स्टाईलनी ते मान हलवून वगैरे मला पाहत होते. त्या दिवशी जेवढे काही मिळाले तेवढे घेऊन मी गेलो. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळी त्याच ठिकाणी मी तिथे गेलो. त्यावेळेला मात्र मी गेल्या गेल्या एक एक रानपिंगळे त्या झाडावर येऊन बसले आणि जणू काही आता आम्ही आलोय तुला हवे तेवढे फोटो घे अशा आविर्भावात ते बसून होते.
1: सर, आताच तुम्ही सांगितलं की जसं काही मॉडेलिंग चालू आहे तसे पक्षी पोज देत होते, तर मग माणूस आणि पक्षी ह्यांच्यात काही साम्य काय आहे? म्हणजे ह्याच्यावर कुतूहल माझं जागा झालं.
0: मुळात हा माणूस देखील निसर्गाचाच घटक आहे.
1: बरोबर.
0: पण त्याच्या बुद्धीचा विकास किंवा उत्क्रांतवाद वाढत गेल्यामुळं त्याच्यामध्ये जो स्नेहभाव असायला पाहिजे निसर्गाविषयीचा तो लोप पावत गेला आणि विकासाच्या नावाला काही गोष्टी त्या आपल्या पर्यावरणाला किंवा वातावरणाला घातक ठरत गेल्या. परंतु पक्षी हा असा आहे किंवा कोणताही प्राणी असेल, आपल्या घरात आपण पाळलेला असेल किंवा माणसानं केलेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवतात, त्यामुळं निसर्गाकडनं पक्ष्यांच्याकडनं माणसाला शिकण्यासारखं खूप आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही म्हणजे डॉक्टर सलीम वाले असतील किंवा अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली सर असतील, म्हणजे खऱ्या अर्थानं पक्षी हे आपले सोबती आहेत, मित्र आहेत आणि ही हा स्नेहभाव ठेवायला हवा आणि त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं पाहिजे. काही उदाहरणं पण आहेत, म्हणजे पुण्यामध्ये आपण बघत असतो फ्लॅट संस्कृतीमध्ये वावरताना पक्ष्यांना तुम्ही काही खायला दिलं किंवा फ्रुट्स वगैरे ठेवलेत, पाणी ठेवलं, तर ते येतात तुमच्या घरच्यासारखे पाहुण्यांच्यासारखे मस्तपैकी त्याचा आनंद घेतात आणि निघून जातात. म्हणजे हा एक स्नेहभाव किंवा तुमच्याविषयीची त्यांना भीती कमी व्हायला लागते आणि बाबा प्रेम वाटायला लागतं त्यांनाही.
1: थोडक्यात म्हणजे सर, की फक्त हा निसर्ग माणसाचा नाहीये तर आजूबाजूला पक्षी प्राणी त्यांचाही तो तेवढाच निसर्ग आहे आणि आपण तेवढीच त्यांची काळजी घेणं

0: गरजेचं आहे. आताच तुम्ही म्हटलं की आपण गॅलरीत फळं किंवा अन्न पाणी पक्ष्यांसाठी ठेवतो आणि ते येतात. आता उन्हाळा खूप जाणवतोय, आपण म्हणतो की पाणी आटलंय सगळीकडचं, मग आपण ह्या दृष्टीने पक्षी आणि प्राण्यांची कशी काळजी घ्यावी?
1: हा खूप चांगला प्रश्न आहे आणि आत्ताच्या वातावरणासाठी तो महत्त्वाचा आहे. उन्हाळा तीव्रता वाढल्याने माणसालासुद्धा असह्य होतं ते, आणि डिहायड्रेशन कमी करण्यासाठी आपण पाण्याचा वापर जास्त करत असतो. आणि निश्चितच निसर्गमित्र जे असतात ते हे काम करतच असतात. तरी पण या निमित्तानं मी सर्वच नागरिकांना किंवा श्रोते आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो, आपल्या अवतीभोवती आपल्याला जसं शक्य आहे तसं एखादं पसरट पाण्याचं भांडं ठेवा. त्यांच्यासाठी काही खाद्य किंवा अन्न ठेवता आलं तर सगळ्यात चांगलं आहे. आणि पक्षी हे आपले मित्रच आहेत, सोबतीच आहेत. म्हणजे तुम्ही बघा, पक्ष्यांचं घड्याळ हे सूर्य असतो. दिवसा सूर्य उगवला की त्यांचं दिनक्रमाला सुरुवात होते, आणि पक्षी हे संध्याकाळीनंतर खात नाहीत. म्हणजे जे निशाचर पक्षी आहेत ते सोडले तर बाकीचे जे पक्षी आहेत ते मावळल्यानंतर काही खात नसतात. कोणता पक्षी माणसासारखा गलेलठ्ठ झाला आहे, जाडा झाला आहे किंवा एकदम क्रूश झाला आहे असं तुम्हाला कधी जाणवणार नाहीत. म्हणजे सर्वसाधारण त्यांची जी शरीराची ठेवण असते ती ॲव्हरेज ठेवण असते, आणि ह्याच्यातून माणसानं बोध घ्यायचा असतो. आपण देखील गरजे इतपतच खाल्लं पाहिजे आणि जगण्या इतपतच खाल्लं पाहिजे, तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. जसं आपण आपली तब्येतीची काळजी घेतो तसं आपल्या अवतीभोवती असणारी झाडं असतील, त्या झाडांवर येणारे पक्षी असतील, छोटे मोठे प्राणी असतील, त्या सगळ्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि या निसर्गाचा प्रत्येक वाटा, म्हणजे नेहमी आपण सांगत असतो की बाबा जिसने चोच दी वो भी दाना देगा, प्रत्येकाचा वाटा आहे. आपल्या यथायोग्य आपल्या जसं शक्य आहे तसं त्यांना आपण पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवलं पाहिजे.
0: किती सुंदर संदेश दिलात सर तुम्ही. सर, कोकणाचा विचार करता कोकणातील निसर्ग आणि हवामान पक्ष्यांसाठी कितपत पोषक आहे?
1: मी तर म्हणेन कोकण हे पक्ष्यांसाठी स्वर्ग आहे. इथं प्रचंड त्यांना पोषक आणि अनुकूल वातावरण आहे. त्याचबरोबर इकडे माशा आहेत, कीटक आहेत, त्यांचं मुबलक त्यांना असणारं पोषक वातावरण आणि अन्न आहे, आणि वृक्षसंपदा इतकी विपुल आहे. म्हणजे कोकणचं क्राऊन म्हणेन मी तर की हेच आहे. एका बाजूला सह्याद्री पर्वत आहे, घाटमाता आहे, आणि मधी सगळी हा सह्याद्रीचा पट्टा आहे वनराईचा, आणि एका बाजूला समुद्र आहे. म्हणजे हे अत्यंत पोषक आणि ह्याच्यासारखं म्हणजे स्वर्गाहून दुसरं काही असूच शकत नाही पक्ष्यांसाठी.
0: सर, आजकाल तरुणांमध्ये बर्ड फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंगची आवड वाढतीये, याकडे आपण कसं पाहता?
1: हे चांगलंच आहे ऍक्च्युली. यातून निश्चितपणानं पक्ष्यांची महती, त्यांच्या संवर्धनाची उपाय आणि त्यांचा अधिवास संरक्षणाची जबाबदारी ही एक प्रकारे त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी कारणीभूत आहे. पण शक्यतो आततईपणामुळे काही वेळेला तरुणांचा अतिरेक होऊ नये, तर त्या दृष्टिकोनातून त्या पक्ष्याला टिपताना त्याला व्यत्यय होणार नाही किंवा आपल्यामुळे त्याला कोणता त्रास होणार नाही किंवा आपल्या फोटोग्राफीमुळं त्याचे शत्रू असतील तर त्यांना ते सहज आयडेंटिफिकेशन होणार नाही, अशा काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत. लांबून घेतलं पाहिजे, शक्य तेवढ्या त्याच्या निसर्गात जाताना आपल्याशी आपण मिळते जुळते राहिलो पाहिजे, आणि त्याला विनासायस म्हणजे न त्रास होता आपल्याला लांबून आपण त्याचं शूटिंग घेणं, त्याची माहिती प्रसार करणं, मित्रांना सांगणं असेल किंवा आपल्या लहान मुलांना सांगणं असेल, विद्यार्थ्यांना खास करून आवड निर्माण करण्यासाठी सांगणं असेल, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.
0: पण तिथे जाताना त्याने नक्कीच बंधनं पाळली पाहिजे.
1: 100%
0: प्रदूषण,
1: 100% प्लास्टिक, रासायनिक घटक, नॉईज पोल्युशन ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. म्हणजे आपण जंगलात जाताना प्लास्टिक हे आपण शक्यतो कायद्यानंसुद्धा बंधनच आहे. एखाद्या जंगलात तुम्ही जात असाल तर पाण्याची बॉटल देखील आतमध्ये नेऊ देत नाहीत, त्यामुळे हे आपण पाळलंच पाहिजे.
0: सर, आता आपण सगळीकडेच ऐकतो की जंगलतोड खूप जोरात होतीये किंवा प्रदूषण वाढलंय, तर सध्या पक्ष्यांसमोर कोणती मोठी आव्हाने आहेत?
1: पूर्वी माणूस देखील हा निसर्गाचा घटक होता, तो टोळी स्वरूपामध्ये राहत होता, जंगलात राहत होता आणि जंगलावर जगायचा. म्हणजे तोही त्यावेळेला शिकार करत असेल किंवा फळं खात असेल, मधांच्या पोळ्यांमधून मध मिळवत असेल, ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. आपले पूर्वज अनादिकालापासून ते करत, पण आपण त्यावेळेला कधी आपण जाणीवपूर्वक तोड केलेली नाही. आपण आता विकासाच्या नावाखाली किंवा निवासस्थान असेल किंवा रस्ते असतील, मोठमोठे बांधकाम असतील, या अनुषंगानं आपल्याला ती काही कारणानं वृक्षसंपदा किंवा काही ठिकाणची झाडे ही आपल्याला तोडावी लागली. पण एका बाजूला जर ही वृक्षतोड होत असेल तर दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीनं किंवा कित्येक पटीनं झाडं लावणं ही देखील आपली जबाबदारी आहे. हे केवळ शासनाचं काम आहे असं न म्हणता हे प्रत्येक माणसाचं काम आहे, आणि शासन म्हणजे शेवटी आपणच आहोत. तर मला असं वाटतं की स्वतःपासून जर सुरुवात केली, झाड लावणं सोपं आहे, ते जगवणं महत्त्वाचं आहे आणि ते मुश्किल आहे. त्यामुळे झाडं किती लावली याच्यापेक्षा झाडं किती जगवली हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं पक्ष्यांसमोर आताचे जे आव्हान

0: आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे प्लास्टिक, रासायनिक खतांचा वापर. की आज तुम्हाला लक्षात येईल की काही पक्ष्यांच्या प्रजाती कमी झालेल्या आहेत, किंवा गिधाडांची संख्या कमी व्हायचं कारण म्हणजे डायक्लोपिनॅक हे औषध आहे की जे आपण जनावरांसाठी वापरलं जातं पेन किलर म्हणून, आणि ते खाल्ल्यानंतर मृत झाल्यानंतर गिधाडांची संख्या पण नामशेष झालेली आहे. अशी कित्येक रासायनिक खतं आहेत की जे आपण फवारतो आपल्या पिकांवरची. पूर्वी हे काम पक्षी करायचे, म्हणजे एखादी टोळधाड आली, एखादा रोग त्या पिकांवर आला तर हे पक्षी मोठ्या थव्याने यायचे आणि ते कीटक खायचे, तो रोग खायचे, ते खाऊन जगायचे. त्यामुळं हे एकमेकाला परस्पर पूरक होतं, अन्नधान्यही वाचलं जायचं आणि ते नाश करणारे जे किडे आणि कीटक असायचे, टोळ असायचे, हे पक्षी खाऊन जगायचे. असं हे एकमेकाचं एकमेकावर अवलंबून असणारं वातावरण होतं. त्यामुळं आपण प्लास्टिकचा वापर कमी करावा, रासायनिक गोष्टी ज्या आहेत किंवा खतांचा वापर आहे तो कमी करावा. जास्तीत जास्त निसर्गाकडे जात असताना सेंद्रिय पद्धतीने आपल्याला काही गोष्टी करता येतील का त्याचा आपण वापर केला पाहिजे. आणि प्रदूषण निश्चितच, म्हणजे एअर पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल किंवा वॉटर पोल्युशन असेल, आणि ते थांबवलं आपल्या हातात आहे, ते आपण करू शकतो.
1: सर, आता तुम्ही आम्हाला छान टिप्स दिल्या, पण तरीही सामान्य नागरिकांनी पक्षी संवर्धनासाठी कोणती छोटी पण महत्वाची पावलं उचलावीत असं आपल्याला वाटतं?
0: आपण आपल्या लहानपणापासून, प्रत्येकाने जर बालपणापासून आपल्याला दिसणारा पक्षी आता काय करतोय किंवा तो कसा दिसतो किंवा कुठे आहे किंवा त्याची संख्या कशी आहे हे जर बघितलं, तर जसा तो बदल आपल्याला दिसेल तर त्याचं कारण पण आपल्याला त्या बदलांमध्ये दिसेल. म्हणजे आपण ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेची वृक्ष संपदा असेल, त्यावेळेला असणारी पारंपरिक घरांची, मातीची घरांची रचना असेल, त्या घरांच्या कौलाच्या खाली असेल किंवा तुळईच्या खाली असेल, पक्ष्यांचा आदिवास असायचा, पक्षी घरटं बांधायचे, येऊन बसायचे, खास काही ठिकाणी तर त्या चिमण्या येऊन बसाव्यात म्हणून त्याच्यासाठी त्यावेळेला केलेली काही घरटी कौलांच्या माध्यमातून असायची. तर हे जे काही असायचं, म्हणजे अवतीभोवती आपण सकाळी उठलो, आज आपण मोबाईलच्या गजर किंवा गाणी याच्याने उठतो, पण त्यावेळेला आपल्याला जाग यायची ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने यायची. तर असा शेवटचा किलबिलाट कधी ऐकला हे प्रत्येकाने जर ठरवलं तर याची सगळी उत्तरं आपल्याला दिसतील. आणि पुन्हा एकदा जर ते तुम्हाला अनुभवायचं असेल तर आपल्या अवतीभोवती आपण जिथं आहोत तिथे छान छान झाडं लावली पाहिजेत, फुलांची झाडं लावली पाहिजेत. पक्ष्यांना आकर्षित करणारे पाणी असतील, फुलं असेल किंवा त्यांना अन्न असेल हे आपण ठेवलं पाहिजे. आरामात या गोष्टी पुन्हा एकदा नव्यानं आपण जर सुरुवात केली तर काहीच अवघड नाही, चैपेक्षा चांगले पक्षी येत आहेत. आणि कौतुकाची बाब आहे, तुम्ही बघा दयाळ पक्षी किंवा बुलबुल पक्षी हे आपल्या अवतीभोवती, आज जरी आपण एकीकडे असं म्हणत असू की चिमण्यांची संख्या कमी झाली, पण दुसरं तुम्हाला हे जाणवतं की बुलबुलांची संख्या जा वाढलेली आहे. दयाळ पक्षी ज्याला आपण इंडियन रॉबिन म्हणतो तर त्याची संख्या वाढलेली आहे. तो मस्त छान शिळ घालत बसलेला असतो अवतीभोवती आपल्या, आणि मग आपण बघतो अरे कोण शिळ घालते, तर तो दयाळ असतो. तर हेही आपल्याला एक म्हणजे अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. तर हळूहळू ठीक आहे, आपण जिथं शक्य आहे तिथे आपल्याला टेरेस असेल गार्डन करा, एखादी छोटी गॅलरी असेल गार्डन करा, जिथं शक्य आहे रिकामी जागा असेल झाडं लावा. आणि झाडं कोणती लावावीत ही महत्त्वाचं आहे की पक्ष्यांना आकर्षित करणारी, पक्षी ज्याच्यावर राहत आहेत पक्ष्यांना जिथं अन्न मिळेल, म्हणजे वड असेल, पिंपळ असेल, औदुंबर असेल, तर अशा झाडांना आपण जास्त प्राधान्य दिलं पाहिजे की ते जेणेकरून त्यांचा हा दिवस तिथे वाढेल.
1: सर, कोकणातील पक्षी पर्यटनाला भविष्यात किती वाव आहे?
0: प्रचंड वाव आहे. म्हणजे कोकणामध्ये आजही वनराई देवराया भरपूर आहेत आणि विपुलता भरपूर आहे, वृक्षसंपदेची विपुलता भरपूर आहे. तर जे काही छोटे मोठे होमस्टे असतील त्या ठिकाणी पक्षी येतात त्या जंगलामध्ये, तर त्या होमस्टेमध्ये खास करून जे काही चालवणारे आहेत त्यांनी खास तसा एक वेगळा पक्षी निरीक्षणाचा भाग करायला काही हरकत नाही. मागच्या काही महिन्यांपूर्वी वनखात्याच्या माध्यमातून पक्षी मित्र संमेलन झालं, तर आपल्या जिल्ह्याचा पक्षी महाधनेश हा आपण त्यावेळेला जाहीर केला, त्या पक्षी मित्र संमेलनामध्ये जाहीर केला. मला असं वाटतं की इथल्या पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून येतील, राज्यातून येतात, त्यामुळं एक वेगळं इथल्या पक्ष्यांचं जे काही माहिती असेल ती पण बाहेर जाऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून वाढणारं पर्यटन हे इथल्या लोकांना फायदा देऊन जाणार आहे. आणि दिवसेंदिवस हे जर वाढत गेलं तर हे फायदेशीरच आहे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून, इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून, आणि जे होमस्टे चालवणारे त्यांच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे.
1: सर, मगाशी म्हटलं तसं की आपल्या देशातून दुसऱ्या देशात पण पक्षी जात असतील, परदेशी पक्षी पण आपल्याकडे येत असतील, तर त्या पक्ष्यांबद्दल जरा माहिती आमच्या श्रोत्यांना द्या.
0: निश्चितच, जसे आपले स्थानिक पाहुणे असतात तसे देशांतर्गत पर्यटन करणारे किंवा स्थलांतरण करणारे काही पक्षी असतात, म्हणजे हिमालयाकडून येऊन ते काही

0: मध्यमध्ये भारतात किंवा खाली दक्षिणेला पण जाऊ शकतात असे पण आहेत ज्याला आपण देशांतर्गत म्हणतो. त्याच्यामध्ये नवरंग आहेत. मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे नवरंग तुम्हाला आता दिसायला सुरुवात होतो, म्हणजे पावसाच्या आधी तो दिसायला सुरुवात होतो. चातक आता तुम्हाला ऐकायला मिळत असेल. इंडियन पॅराडाईस ज्याला आपण स्वर्गीय नर्तक म्हणतो, किंवा कस्तूर शिळकरी ज्याला आपण म्हणतो, किंवा रोहित पक्षी फ्लेमिंगो, हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की ते थव्याच्या थवे आपल्याकडे येत असतात ह्याच्यामध्ये. किंवा काही हंस आहेत, किंवा इंडियन रोलर ज्याला आपण नीलपंखी म्हणतो, बगळे आणि विविध पाणपक्षी हे नेहमीच स्थलांतरित हे देशांतर्गत करत असतात. आणि आपल्याला ही माहीत आहे की काही सायबेरियन पक्षी आपल्या भारतामध्ये येत असतात. असे काही परदेशी पक्षी पण आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आता बोलायचं झालं, ज्याला आपण खऱ्या अर्थानं खरा विश्वविक्रम वीर हा आपण म्हणू, तर हा एक समुद्री पक्षी आहे की ज्याला आपण आर्टिक टर्न असं नाव आहे जगातलं. तर लहान सडपातळ आणि तो राखाडी पांढऱ्या रंगाचा असतो आणि तो सगळ्यात जास्त प्रवास करतो. छोटा असून सडपातळ असून तो सगळ्यात जास्त प्रवास करत असतो. त्याच्यानंतर पट्टेरी हंस ज्याला आपण बार हेडेड गूस वगैरे आपण म्हणतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रेटर फ्लेमिंगो रोहित पक्षी आहेतच. कॉमन क्रेन किंवा क्रौंज पक्षी, क्रौंज पक्षाविषयी पण भारतीय याच्यामध्ये बरंच साहित्य पण उपलब्ध आहे लिहिलेलं वगैरे. किंवा फाल्कन जो आहे, आता हे सगळे पक्षी बाहेरून येत असतात आणि नेहमीच ते स्थलांतर करत असतात. आपल्या अवतीभोवती सुद्धा कोकणामध्ये बऱ्याच, म्हणजे अंगारक हा स्मॉल मिनिवेट आहे, किंवा सुतार पक्ष्यांच्या हुदहुद आहे, बऱ्याचशा जोड्या वेगवेगळ्या आहेत, हे आपल्या अवतीभोवती दिसत असतात. म्हणजे शराटी किंवा मुग्ध बालक आपण म्हणतो, ओपन बिल, हे सगळे पक्षी आपल्या अवतीभोवती दिसत असतात. थोडंसं फक्त निरीक्षण शक्ती तुम्ही जर वाढवली तर तुम्हाला हे पक्षी दिसू शकतात. आणि ई बर्ड्स नावाचं एक ॲप आहे. जर तुम्हाला एखादा पक्षी असा दिसला तर त्याच्यामध्ये त्याची तुम्ही नोंद करा की तो हा बाबा पक्षी माझ्या इथे तो दिसला आहे. तर जेणेकरून तुमच्यासारखा एखादा अभ्यासक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती आपसुकपणे मिळून जाईल.
1: सर, नेहमीच आपल्याला आजूबाजूला पक्षी दिसत असतात, मग असे काही पक्षी आहेत का जे आपल्याला वाटतात की हे आपलेच आहेत, म्हणजे स्थानिक आहेत, पण ते ऍक्च्युअली परदेशातून आपल्याकडे आलेत किंवा परदेशी पक्षी आहेत, असे कोणते आहेत का?
0: मुळात हे विश्वची माझं घर, म्हणजे माणूस हा इतिहास बघितला तर आफ्रिकेतून माणसाची सुरुवात झाली आणि तो झूम पद्धतीने, म्हणजे पोटासाठी फिरत फिरत फिरत तो प्रत्येक उपखंडामध्ये स्थिरावला. म्हणजे टेतीस नावाचा समुद्र आणि गोंडवाना नावाचा जमिनीचा भाग, आणि मग कालांतरानं ज्या काही भूगर्भीय हालचाली झाल्या, म्हणजे वेगनेरचं खंडवहन सिद्धांतानुसार ह्याचे उपखंडामध्ये रूपांतर झालं. त्यामुळं ही पृथ्वीच आपली आहे. त्यामुळं आता जरी ते उपखंडात वेगवेगळे खंड नावानिशी गेले असले तर ते त्या त्या ठिकाणी वाढलेले जे काही पक्षी आहेत, किंवा ज्याला आपण त्या हवामानाला पोषक ॲक्सेप्ट केलेले पक्षी आहेत, ते नेहमीच आपल्याकडे येत असतात. खास करून पाणथळ जे पक्षी आहेत, समुद्री पक्षी जे आहेत, ते परदेशी असतात. आणि नेहमी आपण पेपरमधनं वगैरे बातम्यांमधून वाचत असतो की बाबा क्रौंज फ्लेमिंगो इकडे नवीन आलेले आहेत, परदेशी पक्षी सिगल आहे इकडं थव्याच्या थवे दिसत आहेत. खास करून या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. तर हे पक्षी एक, त्यांना पोषक वातावरण, अन्नाची गरज आणि प्रजोत्पादन, तीन गोष्टींसाठी एका जागेवरून दुसऱ्या जागी, एका खंडातून दुसऱ्या उपखंडामध्ये जात असतात.
1: सर, जाता जाता पक्षी स्थलांतर दिनानिमित्त आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश द्याल?
0: पक्षी हे पर्यावरणाचे दूत आहेत. ते निसर्गाचे चक्र सुरळीत ठेवण्याचं काम करतात. पण सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की हा जो निसर्गाचा अनमोल ठेवा आहे, हा निश्चितपणाने आपण सांभाळला तर पाहिजेच, पण हा उत्तरोत्तर वाढवला पण पाहिजे. कारण उद्या आपल्या, माझा मुलगा असेल किंवा माझा नातू असेल किंवा त्याचा मुलगा असेल, या लोकांना हे पक्षी दिसले पाहिजेत. असं व्हायला नको की बाबा डायनासोर, आज आपण स्टीव्हन स्पिलबर्गच्या चित्रपटामध्येच पाहतो की बाबा डायनासोर कधी काळी पृथ्वीवर अस्तित्वात होता, किंवा आपल्या अभ्यासकाच्या पाठ्यक्रमामध्येच त्याचा फोटो पाहतो. तर असं न होता, हे पक्षी त्यांना देखील, जे पक्षी आपण पाहिलेत, हे पक्षी देखील आपण आपल्या पुढच्या पिढींना सुद्धा जिवंतपणाने दाखवले पाहिजेत आणि ते जतन केले पाहिजेत. तर त्याच्यासाठी त्यांचं संवर्धन असेल, परिसर संवर्धन असेल, त्यांचा अधिवास असेल, तर हे सगळं जपलं पाहिजे. खास करून पर्यावरण जपलं पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढं रासायनिक किंवा प्लास्टिक असेल हानिकारक आहे निसर्गाला, या गोष्टींचा कमीत कमी, जवळपास न के बराबर वापर केला पाहिजे.
1: खरंच सर, पक्ष्यांकडे फक्त बघायचं नसतं तर त्यांच्याकडून निसर्गाशी जोडून राहायलाही शिकायचं असतं. त्यांच्या किलबिलाटाने सकाळ सुंदर होते आणि त्यांच्या अस्तित्वानं पर्यावरणाचं संतुलन टिकून राहतं. पक्षी स्थलांतर दिनानिमित्त तुम्ही दिलेली माहिती आणि अनुभव श्रोत्यांना नक्कीच निसर्गाकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देतील.

0: सर, तुमच्यासारखे पक्षीमित्र हे सौंदर्य जपण्याचं काम करतायत ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आज तुम्ही इथे आलात, आमच्या श्रोत्यांशी माहितीपूर्ण गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: निसर्ग संवर्धनाच्या या मोहिमेमध्ये आज मला इथं बोलवलं आणि आकाशवाणीनं ही संधी दिलीत आणि या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचं काम ज्याची जनजागृती होते त्याबद्दल आकाशवाणीचं मनपूर्वक आभार, मनपूर्वक धन्यवाद.
0: तर श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी वैष्णवी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

0: जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस याविषयी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची वैष्णवी रिसपूड यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, शनिवार दिनांक 11 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
2: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

0: श्रोते हो रविवार दिनांक 10 मे 2026 बालजगत या कार्यक्रमात सकाळी 9:30 ऐकूया जिल्हा परिषद शाळा शिळच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध रंगी कार्यक्रम
1: सुरू आहे. आपले गाव आपली शाळा, आपले गाव आपली शाळा.
2: गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
1: आमची शाळा जिल्हा परिषद शाळा.
2: गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
1: आमची शाळा जिल्हा परिषद शाळा.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आमचा बालजगत हा कार्यक्रम.
3: श्रोते हो, आज सकाळी 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुभाष गोसावी यांच्या गिटार वादनात राग गुजरी तोडी. आज सकाळी 10:30 कार्यक्रम नाद ब्रह्म.

0: रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
1: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
0: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: दोनशे 62.47 शतांश मीटर अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 10:18 झालेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: हर्ष वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते क्षितिज पटवर्धन, संगीतकार अमित राज आणि चित्रपट दगडी चाळ.
1: सोमवार दिनांक 11 मे ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बांबू लागवडीतून निसर्ग जोपासना आणि अर्थार्जन करणारे दीपक खडपे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.
2: आज बऱ्याच जमिनी खाली आहेत. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कातळ भाग आज वसाड पडलेला आहे. तर माझं असं मत आहे की जो वसाड जमीन आहे तिथे पण तुम्ही बांबू लागवड करू शकता कातळावर.
1: अच्छा.
2: 2-3 फूट फक्त माती टाकायची, खड्डा मारण्याची गरज नाही. आणि तुम्ही आधार देऊन जिथे आधार देण्यासारखे आहेत झाडी झुडपं झाड आहेत अशा ठिकाणी तुम्ही माती टाका, त्याच्यात शेणखत टाका, पालापाचोळा टाका आणि तो कंद लावा. म्हणजे तुम्हाला ब्लास्टिंग वगैरे करण्याचा जो कलम लागवडीला ब्लास्टिंग करून तो खड्डा काढायचा तो

0: खर्च पार येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही कातळावर पण लागवड करू शकता अशा ओसाड जमीन असू देत, 1 एकर असू देत, 2 एकर असू देत, 5 गुंठे असू देत, नाहीतर 10 गुंठे असू देत.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

गुरु चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. शब्दरचना होती सचिन पाठक यांची, संगीतकार अमित राज आणि गायक कलाकार आदर्श शिंदे आणि सहकारी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात खेकडा पालन मत्स्य व्यवसायातील फायदेशीर संधी याविषयी प्राध्यापक हरीश धमगाळे यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: आपण बघितलं तर महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या भागांमध्ये खेकडा पालनासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. म्हणून योग्य जागा आणि चांगले व्यवस्थापन असेल तर खेकडा पालनातून निश्चितच चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
3: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

डबल सीट चित्रपटातलं समीर विद्वांस यांचं गाणं आपण ऐकलं. गायक कलाकार होते अभय जोधपूरकर, प्रियांका बर्वे आणि दीपिका जोगदातार. संगीतकार ऋषिकेश सौरभ आणि जसराज.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

0: सायली पंकज यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं तू ही रे या चित्रपटामधलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत होतं पंकज पडघन यांचं.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती.

हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत आपण ऐकलं मितवा या चित्रपटामधलं. संगीतकार होते निलेश मोहरीर.

प्रेम संकट या चित्रपटातलं दत्ता मिरकूर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. गायक कलाकार होते प्रतिभा बागल आणि आमिर शेख, संगीतकार विशाल एस वानखेडे. या रचनेबरोबरच श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: थोड्याच वेळात प्रसारित करणार आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम।
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं।
0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत सुभाष गोसावी यांच्या गिटारवादनात राग गुजरी तोडी।

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, 1942 अ लव स्टोरी अर्थात 1942 अ लव स्टोरी हा चित्रपट ब्रिटिश राजवटीच्या अंतिम टप्प्यातील 1942 भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यासोबतच राहुल देव बर्मन यांच्या उत्कृष्ट संगीतासाठी देखील हा चित्रपट लक्षात राहतो. देशभक्ती आणि एका तरुण जोडप्याची प्रेमकहाणी यांचा

1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं राहुल देव बर्मन यांनी स्वरबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते कविता कृष्णमूर्ती आणि सहकारी. श्रोते हो,

0: श्रोते हो, रविवार दिनांक 10 मे 2026 बालजगत या कार्यक्रमात सकाळी 9:30 ऐकूया जिल्हा परिषद शाळा शीळच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध रंगी कार्यक्रम।
1: सुरू आहे आपले गाव आपली शाळा, आपले गाव आपली शाळा,
2: गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
1: आमची शाळा जिल्हा परिषद शाळा,
2: गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
1: आमची शाळा जिल्हा परिषद शाळा।
0: सादर करते आहेत विवेक वानखडे। तेव्हा नक्की ऐका आमचा बालजगत हा कार्यक्रम।
3: रसिक हो, शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट असलेला 2002 साली रिलीज झालेला देवदास चित्रपट आजही आपल्या स्मरणात आहे। या चित्रपटातल्या सर्वांनीच खूप परिश्रम घेतले आणि अर्थातच या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले। देवदास चित्रपटाचे सेट्स, कपडे, गाणी या सगळ्याचीच चर्चा झाली होती। चित्रपटातली भव्य दिव्यता आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती। आज इतक्या वर्षानंतरही या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे। ऐकूया 2002 सालच्या सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपटातलं गीत।

0: श्रेया घोषाल, कविता सुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकली. रचना होती इस्माईल दरबार यांची, संगीतकार नुसरत बद्र आणि चित्रपट देवदास. श्रोते हो, देवदास हा पहिला व्यावसायिक बॉलिवूड चित्रपट आहे ज्याला कान्सचं आमंत्रण मिळालं आहे.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी.

0: त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405374485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: रसिक हो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 1996 साली प्रदर्शित झालेला खामोशी द म्युझिकल या चित्रपटाच्या दिग्दर्शनाद्वारे संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यावेळचा सर्वोच्च पुरस्कार विजेता चित्रपट खामोशी द म्युझिकल हा गोव्यातल्या एका मुकबधीर जोडप्याच्या मुलीची गोष्ट सांगतो जिला संगीताची आवड आहे. यामधल्या नाना पाटेकर यांनी साकारलेल्या मुकबधीर वडिलांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दाखवली या भूमिकेचं कौतुक झालं. ऐकूया या चित्रपटातलं गीत. शब्द आहेत मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीतकार जतीन ललित.

0: खामोश ही द म्युझिकल या चित्रपटातलं कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: सोमवार दिनांक 11 मे ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बांबू लागवडीतून निसर्ग जोपासना आणि अर्थार्जन करणारे दीपक खडपे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.
2: आज बऱ्याच जमिनी खाली आहेत. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कातळ भाग आज वसाड पडलेला आहे. तर माझं असं मत आहे की जो वसाड जमीन आहे तिथे पण तुम्ही बांबू लागवड करू शकता कातळावर.
1: अच्छा.
2: 2-3 फूट फक्त माती टाकायची, खड्डा मारण्याची गरज नाही. आणि तुम्ही आधार देऊन जिथे आधार देण्यासारखे आहेत झाडी झुडपं झाड आहेत अशा ठिकाणी तुम्ही माती टाका, त्याच्यात शेणखत टाका, पालापाचोळा टाका आणि तो कंद लावा. म्हणजे तुम्हाला ब्लास्टिंग वगैरे करण्याचा जो कलम लागवडीला ब्लास्टिंग करून तो खड्डा काढायचा तो खर्च पार येतो. तुम्ही कातळावर पण लागवड करू शकता अशा ओसाड जमीन असू देत, 1 एकर असू देत, 2 एकर असू देत, 5 गुंठे असू देत, नाहीतर 10 गुंठे असू देत.
1: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 KHz 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: एक आयकॉनिक आणि ब्लॉकबस्टर हिंदी रोमॅन्टिक संगीतमय चित्रपट हम दिल दे चुके सनम. या चित्रपटातली भावनिक दृश्य, उत्तम सिनेमॅटोग्राफी, भव्य सेट्स यांनी रसिकांची मनं जिंकली. श्रोते हो या चित्रपटाच्या कथानकासोबतच सगळी गाणीही लोकांच्या मनाला भावली. या चित्रपटाला 4 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

0: इस्माईल दरबार यांनी स्वरबद्ध केलेली महबूब यांची ही शतरचना आपण ऐकली. कविता कृष्णमूर्ती आणि करसन सरगथिया तसंच सहकाऱ्यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
0: श्रोते हो, लकचिकी लकचिकी बुम मोम्बासा होनोलुलू असे मजेशीर शब्द असलेलं मिस्टर इंडिया या चित्रपटातलं गीत तुम्हाला माहीतच असेल. हे गाणं कविता कृष्णमूर्ती यांनी तब्बल 40 कोरस गायक आणि 100+ म्युझिशियन्स यांच्या ताफ्यासोबत गायलंय.

श्रोते हो, सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 वाजून आपण ऐकाल कवी ग्रेस यांच्या ती गेली तेव्हा या

0: कवितेविषयी आमच्या काव्यांजली हितगुज कवितेशी या कार्यक्रमात. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 11:43 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, ताल हा भारतीय हिंदी भाषेतील संगीतमय रोमॅन्टिक नाट्यपय चित्रपट, ज्याचं दिग्दर्शन, निर्मिती आणि पटकथा सुभाष घई यांची होती. चित्रपटाचं संगीत होतं AR रहमान यांचं. हा चित्रपट एका प्रेमी युगुलाची गोष्ट सांगतो, ज्यांच्या प्रेमात सामाजिक प्रतिष्ठा आणि परिस्थितीमुळे अडथळे येतात. अनिल कपूर यांनी साकारलेली संगीताची जाण असलेला निर्माता विक्रांत कपूरची भूमिका या चित्रपटात लक्षवेधी ठरली.

कविता कृष्णमूर्ती, सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार ए आर रहमान आणि चित्रपट होता ताल.

अग्निसाक्षी चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या रचनेसोबतच मी रेडिओ सखी चेतना जोशी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. वळूया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

मैत्रिणींनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत

0: करायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा. मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झालीय. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणार आहे. ऐकूया देश हा देव असे माझा. लेफ्टनंटपदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंटपदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर ॲथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो?
2: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतं तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या व्हिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड गर्वाची फिलिंग आणि हम्बलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्याने आपल्याला इतकं सपोर्ट केलं ही होती.
1: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
2: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकीमध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स ह्या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं. सुरुवात एअरफोर्सपासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून, म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता. त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प व आर्मीचे 2 अटेम्प झाले. ह्या 7 अटेम्पमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटर्न एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि 1 मेरिट इन झाले. 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBA तयारीसुद्धा चालू केली होती. भारती विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होतं. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
1: शिक्षण सुरू असताना हेही करावं, म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामागे?
2: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्मायच्या आधीच रिटायर झालेत, त्याच्यामुळं माझा असा त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत. ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून

0: म्हणून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है. तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं. फौज प्लस खेळाचा अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल ह्या भावनेनं मी ॲप्लिकेशन दिलं होतं.
1: या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता? कसं होतं सहकार्य त्यांचं?
0: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी आजोबा आई वडील चुलते लहान भाऊ बहीण हे मला नेहमी म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो आई असू दे नसू दे ती असते माझ्यासोबत, की हे खायला घेऊन जा ते खायला घेऊन जा, ह्या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली, की तू हे वापरू शकतेस ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता.
1: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
0: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCSला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. 7th सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली होती आणि 8th सेमपासून माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं, पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये, तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रीण असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला, की हा 1 वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही, आणि तोच एक मोठा निर्णय होता.
1: या लेफ्टनंट पदासाठीची ही निवड प्रक्रिया कशी आहे, याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
0: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव ND आहे, आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुलामुलींना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी बेसिक सब्जेक्ट्स असतात, ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल्स होते, मेडिकलनंतर आपण अकॅडमीमध्ये जातो, खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी ग्रॅज्युएशन एंट्री FCAT थ्रू असते, त्याची रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झामनंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड, त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा, आणि मेडिकल्स, आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड, त्यांचा इंटरव्ह्यू होतो. डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती, आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केलं आहे कॉमर्स आर्ट्स सायन्स तिन्हीमध्ये किंवा लॉ, ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते, डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते, 2 स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची, रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो, पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो आणि ती स्टोरी 10 ते 15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो, आणि तिसरा ग्रुप टास्क, मग त्याला मनस वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात.

0: रिटर्नच असतात सगळे. एकाच जागी बसून आपल्याला चारीच्या चारी कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट ग्रुप डिस्कशन पण असतं टॉपिकवरती. त्याच्यानंतर आपला 7 ते 9 जणांचा ग्रुप बनलेला असतो. त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो, एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचं लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये आपला अर्धा तास होऊ शकतो, 1 तास 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरसोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालं आहे, काय घडलं आहे, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्या मागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते, 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनटं पण कॉन्फरन्स चालू शकते, ते आपल्यासोबत डिस्कस करतात. स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो की किती लोकं रेकमेंड झाले. रेकमेंडेशननंतर जे लोकं रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेटसोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल्स जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो. युजली तोच टाईम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष 3 वर्ष जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते?
0: तर आपण पहिला SSB मध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी नेव्ही एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते जसं आत्ता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं जातं आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची. त्यासाठी वेळ 4 मिनटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात. 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. ह्या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचा, मॅरेथॉन रनिंगचा. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार. जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत. वयोगटात मुली मुले आहेत, प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत. त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंटसोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काहीही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोकं मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल त्यांना माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाला सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल

0: टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं, त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान दोन टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची एक वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. एन डी एमध्ये ती 6 टर्म असते आणि आय एम ए इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून पी टी, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्त्वाचा असतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये जे आय टीमध्ये नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललं आहे, करंट अफेअर्स, ते सगळं असतं. त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो. त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो, वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत, त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो, अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक्स शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथे करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर, 12 किलोमीटर अशी असते. आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं, ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40, 50, 55 जे असेल ते 20 किलो, 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूटवरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रीडिंग करतो आम्ही. मॅप रीडिंग थ्रूच एक चेकपॉईंट दुसऱ्या चेकपॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10-15 जणांचा एक ग्रुप असतो. ह्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. ह्या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं, इथपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते. तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रूट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळं माझ्या घरातल्यांना सवय लागली. आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता, जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथंच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्त्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 मध्येच असला पाहिजे, ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्त्वाची आहे. आयुष्यात कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असेल, मुलगी असेल, कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो.
1: ॲथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे, तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये, कसा झाला?
0: हो, ॲथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच SL पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत आणि अविनाश सावंत सर जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे, इतक्या वर्षापासून त्यांनी फी 100 रुपये घेत होते, ते देखील सकसार

0: मध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत, त्यांना देण्यासाठी खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून. त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही, त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्या पुढे बघते. त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं ते मी आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो त्याच बरेचशा गोष्टीचं वर्णन केलं की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं, कारण की मला माहीत होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते, कारण की माझ्या अवतीभवती खूप लोक असायचे घरातले, आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ओबियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते, जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो, त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचा फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईनं जे बनवलं ते खायला चालू करा. त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी, तर ती प्लीज आपल्या आई वडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे. ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता. ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनजीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार. तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटते ते करत राहा, पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो. त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

0: मैत्रिणीनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आईबाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील? त्यांनी त्यावेळी काय विचार केला? मुलीचं स्वप्न आणि आपली माया ह्या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली? याविषयी सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
2: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते, तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये दिला?
1: साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे. कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत. कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची, अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली, त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्या वेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा विकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळे मला ॲक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडं जायचं आहे हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे. बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हणलं, ओके ती करू शकेल, मला खात्री होती. कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे, स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची, त्यामुळे मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इव्हन पुण्यात जॉब करत होती, मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती. कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे, अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथं सुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा. पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
2: मैत्रिणीनो, आज जर स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
3: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही, काही नाही. आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती, खेळायला वगैरे ती जायची बरोबर.

0: टायमात तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना तर तिच्या 100% नंबर येणार हे अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला, तेव्हा तिचे स्टार वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंद असे व्हायला लागले आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना. आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही, ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
1: आपल्या मुली असू देत, मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्समध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात, पण ऍक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाली असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते. पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ती मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत कोणतीही असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडे जाऊ नको फक्त जॉबच कर असं जर म्हटला तर 100% मुलं खचू शकतात. त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात, गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते. आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्यावेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे. आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
2: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील. आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं, पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो, उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा, ऐसी बुद्धी दयानंता, ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी. आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द, बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी.

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी @90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे.

0: कधी नंदियाल नंदीतट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं
1: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर समाजाशी नातं जोडणारा माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा.
0: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग. आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे.
1: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली. इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग.
0: ग्रामीण भागातील प्रश्न पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चिले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली.
1: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे. आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे.
2: आकाशवाणीच्या वाटचालीत श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते. मी साधारण येता 8 वी पासून म्हणजे 33 वर्षे पासून रेडिओ ऐकत होतो. रेडिओ ऐकत ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे. आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही तर ती जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृती यांचे प्रतिबिंब आहे. या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन, पत्रव्यवहार करून, अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे. श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते. त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि काळानुरूप राहते. श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो. आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे.
1: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखणी सादर करण्याची संधी दिली. कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे.
0: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं.
1: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे.
0: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत.
3: लेखक कवींचं आकाशवाणीशी माय लेकराचं नातं असतं. आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते. ह्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे. छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो. त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो. ह्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात. ह्या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो. साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेकराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत. आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते. समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा

0: अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. ह्या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे, त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
1: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
2: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
1: श्रोते फक्त ऐकत नाहीत, तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
2: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
3: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही, तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते, ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55 ते 56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले, ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीशी घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते, त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्त्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
2: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी.
4: श्रोते हो नमस्कार, मी देविदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाचे डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिक

0: आणि शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन एअरपर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितीज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
1: आकाशवाणीनं त्यातच एफ एम वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्व धर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो, त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
2: आकाशवाणी व एफ एम रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम, त्यांचा दर्जा उच्च स्तरीय असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी, मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि एफ एम रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्ष सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत, माझी वाहिनी आकाशवाणी आणि एफ एम वाहिनी.
3: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्वाचे घटक. कृषीप्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात.
1: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले.
4: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेची अखंड स्वरलरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीची पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान डवकरतात, मन जागं होतं आणि नव्या आशा, नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेलं एक सजीव नातं आहे. लेखक, तज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान, आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घटते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्र हो हा शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढ होते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
3: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
1: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
3: लेखकांच्या लेखणीतून,

0: आणि श्रोत्यांच्या मनातून
1: निरंतर
0: अविरत।
2: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात। लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे। ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती।

0: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार सुरुवातीला ऐकूया. सुधीर फडके यांना

चित्रपट संगीत श्रोते हो आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं आत्ताचं हे गीत होतं हुप्पा हुय्या या सिनेमातलं.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता संपला. दुपारचं 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 आणि जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम। पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला। भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि

0: मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं. त्यांचं जीवन, तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं.

0: म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवेत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन ॲलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण, कामगार दिन साजरा, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 जळगाव जिल्हा पोलीस दलातल्या 28 कर्मचाऱ्यांचा समावेश. खरीप हंगामासाठी खतांचा व्यवस्थित आणि वेळेत पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी आणि पोलीस पाटलांसाठी 1 दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील पशुधनाला बसू लागला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विशेष नियमावली जाहीर केली असून जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाची मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाही होत असताना गोठ्यातील जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. विशेषतः संकरित गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांवर या उष्णतेचा ताण येत असल्याने दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन जगण्यात विस्मृतीत जाणारे तत्वज्ञान, जगण्यातील संघर्षासाठी प्रेरणा आणि मानवी जीवनातील विसंगती या कवितेतून भाष्य करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या कार्यक्रमाची एक पर्वणी मुंबईतील

0: एनसीपीएमध्ये असलेल्या प्रतिबिंब या महोत्सवात अनुभवला आली. जळगावमधील 17 कलावंतांचा हा प्रयोग रसिकांनी खूप भावला. बहिणाबाईची गाणी आणि कवितेची अरे संसार संसार ही सुरेल सांगीतिक मैफल ही चांगल्याच प्रकारे सजली होती. जळगाव शहरातील विविध शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. मुख्य शासकीय सोहळ्यात विविध विभागातील गुणवंत कर्मचारी यांना पुरस्कार सन्मानचित्त प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक आणि पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत निष्ठेने उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात येणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील तब्बल 28 अधिकारी आणि अंमलदारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी मिळाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक आणि आरोग्य राजकीय संस्थांमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय भीमचा अखंड जयघोष करत भीमगीतांमधून विचारांना जागर करत असंख्य अनुयायींच्या साक्षीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या निमित्ताने जळगाव शहरासह जिल्ह्याभरात अभिवादन प्रतिमापूजन पुस्तक वाटप अधिक विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026 खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेक दाखल झाली असून जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली, तांत्रिक तपासणी केली. पहिल्या रेकद्वारे एकूण 2650 मेट्रिक टन युरिया खत जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. खतांची विक्री पूर्णतः आधार लिंक करूनच करण्यात यावी असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण स्तरावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली. IIM जळगाव शाखेच्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर राजीव चौधरी आणि डॉक्टर केदार पाटील यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकत होतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया उर्मिला कुलकर्णी यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया रामप्रसाद की तेरवी या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: आयुष्य सात सुरांसारखं असतं. जिस दिन सही सूर को पहचान जाओगे जिंदगी आसान हो जाएगी. वयोवृद्ध संगीतकार रामप्रसाद भार्गव आपल्याकडे पियानो शिकणाऱ्या छोट्या सक्षमला सांगतात आणि त्यानंतर काही वेळातच पियानो वाजवायला बसलेल्या असतानाच त्यांचं निधन होतं. त्यांचे चार मुलगे, सुना, दोन मुली, जावई, नातवंड, मुलांचे मामा मामी हे सर्व येऊन पोहोचतात. या सगळ्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे स्वभाव, त्यातले तरेवाईक सूर, असा एक कोलाहल रामप्रसाद यांच्या घरात चालू राहतो. प्रसंगाचं गांभीर्य विसरून कोण आधी आलं, कोणाला यायला उशीर झाला, एकाला विमानानं यायला परवडतं, दुसऱ्याला एसटीशिवाय पर्याय नाही, तिसरा टॅक्सीनं आलाय, चौथा अजून कसा आला नाही, बाप मेलाय तर यायला नको का, अशा अनेक तक्रारी ऐन अंत्यसंस्कारांच्या गडबडीत होत राहतात. भाचे मंडळी नीट प्रथा पाळत नाहीयेत म्हणून मामाच्या तक्रारी. जावई आपला जावईपणा सोडायला तयार नाहीत. धाकटी जाऊ आली नाही म्हणून तिच्या मागे तिची निंदा करणाऱ्या तिघी जावा. हे सगळं अनेक कुटुंबांमधून पिढ्यानपिढ्या रंगणारं नाट्य. या अनिवार्यपणे होणाऱ्या संवादांमधून आपापसातले हेवेदावे, मत्सर, ईर्ष्या, राग, लोभ आणि जैविक नात्यातून ठिबकणारा जिव्हाळा, अशा मानवी भावभावनांचे सगळे सूर आळवले जात राहतात. पिढीनुसार प्रत्येकाच्या दुःखाचं प्रमाण ठरतं. तरुण नातवंड उंडारत राहतात, लहानग्यांना काय चाललंय ते कळत नाही. भेटायला येणारे परिचित कसं झालं म्हणून अम्माला, म्हणजे

0: रामप्रसाद यांच्या पत्नीलाच विचारत राहतात. तीही शोकग्रस्त सुरात, अहो रात्रीच जेवले होते, इथपासून सगळा घटनाक्रम अनेक वेळा सांगत राहते. दोघं तरुण नातू आपापसात त्या प्रकाराची खिल्लीही उडवतात. धाकटा मुलगा निशांत मुंबईहून येतो सर्वात शेवटी. त्याची बायको सीमा अंत्यसंस्कार झाल्यानंतर येते. ती आल्यानंतरही तिची पाठ वळताच कुत्सितपणे खिदळणं चालूच राहतं. या प्रकारानं सीमा आणखी चवताळते. अस्थिविसर्जनासाठी चौघे भाऊ जातात तेव्हा काही काळ तेही आपल्या बालपणात जातात आणि पित्याच्या आठवणींनी हळवे होतात. पण पुन्हा वर्तमान डोकं काढतोच. आता आईचं घराचं काय करायचं, वडिलांचं कर्ज कोणी फेडायचं, यावरून उणीदुणी काढली जातात. जबाबदारी झटकली जाते. निशांत अलिप्तच असतो. अम्मा हे सगळं उदास नजरेनं न्याहाळत राहते. जीवाभावाची सगळी भोवताली असूनही आपण एकाकी आहोत असं तिला वाटतं. वर्षश्राद्धाला सगळे येतील की नाही या आपल्या मनातल्या प्रश्नाला तिचं उत्तर म्हणून, जे काही श्राद्ध उरकायचं ते आत्ताच उरका, लवकरात लवकर त्यांना मुक्ती द्या, असं म्हणून ती निर्णय घेते. आईचं घराचं आणि कर्जाचं काय हे प्रश्न अनुत्तरित ठेवूनच सगळे निघू लागतात. निशांत आणि सीमाच आपापसात ठरवतात, कर्जाची जबाबदारी घेतात. आजवर अलिप्त राहिलेली सीमा जाताना घरातल्या भिंतीवरची वाकडी झालेली फ्रेम सरळ करते आणि सासूला खऱ्या उत्कटपणे मिठी मारून तिचा मूकपणे निरोप घेते. ही असते सुराची सही पहचान. आता रामप्रसादच्या घरात रामप्रसाद संगीत विद्यालय सुरू झालंय. अम्मा मायेनं छोट्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतेय. 13 दिवसांची ही कुटुंबकथा म्हणजे दिग्दर्शक सीमा पहावा यांनी उपरोध आणि करुणेच्याही नजरेतून घडवलेलं गंभीर प्रसंगाचं खिळकर शैलीतून घडवलेलं मनोरंजक दर्शन म्हणता येईल.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत रामप्रसाद की 13वी या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आज आपण बहुपयोगी कडुलिंब याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, कडुलिंबाला शेती व्यवसायात कल्पतरू म्हटलं जातं, कारण त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग विशेषतः शेती व्यवसायासाठी होत असतो. कडुलिंबाचा उपयोग कीड रोग नियंत्रण, मानव प्राण्याच्या औषध निर्मितीसाठी, लोकसंख्या नियंत्रणासाठी, पर्यावरण संतुलन, जमिनीचं म्हणजेच मातीचं संधारण, वनसंवर्धन, हवामान नियंत्रण, शक्तिवर्धक, चारा लाकूड अशा अनेक गोष्टींसाठी केला जातो. संपूर्ण जगभर कडुलिंबाच्या 400 आसपास जाती असून आपल्याकडे 100 जाती आढळतात. पानं, फुलं, निंबोळ्या, सालं, खोड आणि मुळ्या या सर्व भागांना वेगवेगळ्या उपयोगासाठी फार महत्त्व आहे. कडुलिंबात अतिशय महत्त्वाचे आणि क्रियाशील असे एकूण 54 घटक आहेत. यामध्ये प्रामुख्याने पानात, फुलात आणि निंबोळीत ॲझाडिरेक्टिन, निमोनायडिस, निंबिन, निंबाडिन, निंबिसिडिन, निंबोनिन, सॉलानिन, निंबोस्टेटॉल, मेलाट्रियाल हे घटक असून त्यात औषधी गुणधर्म प्रचंड प्रमाणात आहेत. या घटकांपासून कीडनाशक औषधं तयार केली असता ही औषधं फारच उपयोगी ठरतात. रासायनिक औषधांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी, जैविक घटकांचा ऱ्हास टाळण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो. रासायनिक कीटकनाशकाला दाद न देणाऱ्या किडींच्या नायनाटासाठी, त्यांची निर्मिती रोखण्यासाठी कीटकनाशकांच्या किमतीपेक्षा अतिशय कमी खर्चात तसंच समाधानकारक कीड नियंत्रणासाठी कडुलिंब फार महत्त्वाचा आहे. अतिशय किरकोळ किडींचं प्रमुख किडीमध्ये जे रूपांतर होतं ते टाळण्यासाठी, कमी प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करण्यासाठी तसंच अन्नधान्य, फळं, भाजीपाला, चारा हे अन्नघटक कीडनाशक अवशेषमुक्त ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. आरोग्यदायी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी, पिकांवरील सर्व प्रकारच्या किडी मारण्यासाठी, जमिनीतील सूत्रकृमीसारख्या किडीचा उपद्रव थांबवण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी कडुलिंबापासून बनवले

असलेली कीडनाशक उपयुक्त ठरतात. या कडुलिंबातील कीडनाशक गुणधर्मामुळे कृषी व्यवसायात फार मोठं योगदान मिळालंय. उभ्या पिकावरील किडींचं नियंत्रण फारच परिणामकारकरित्या करता येऊ लागलंय. किडींची प्रजनन क्षमता कमी करण्यासाठी, किडींना अंडी घालण्यासाठी असमर्थ बनवणं, किडींना अन्नग्रहण करण्यासाठी विरोधक म्हणून, किडींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, किडींना पळवून लावण्यासाठी तसंच जैविक घटकाचं संरक्षण करण्यासाठी, किडींना बळी पडण्यासाठी भाग पाडण्यासाठी हे कडुलिंबातील कीडनाशक गुणधर्म उपयोगी पडतात. उभ्या पिकाप्रमाणे जमिनीपासून उद्भवणाऱ्या कीड रोगाचं नियंत्रण करण्यासाठी कडुलिंब फार उपयुक्त आहे. जमिनीतील हुमणी, वाळवी आणि सूत्रकृमींचं नियंत्रण करण्यासाठी जीवाणू, विषाणू तसंच बुरशीमुळे उद्भवणाऱ्या मर, मूळ कुजव्या, करपा, पर्णगुच्छ या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी, साठवलेल्या धान्यातील किडींचं नियंत्रण करण्यासाठी पाल्यापासून सेंद्रिय खत म्हणून तसंच शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशींना

0: उमणे, वाळवी आणि सूत्रकृमींचं नियंत्रण करण्यासाठी जीवाणू, विषाणू तसंच बुरशीमुळे उद्भवणाऱ्या मर, मूळ कुजव्या, करपा, पर्णगुच्छ या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी, साठवलेल्या धान्यातील किडींचं नियंत्रण करण्यासाठी, पाल्यापासून सेंद्रिय खत म्हणून तसंच शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशींना चारा म्हणून हिरवा पाला उपयोगी पडतो. ही कीडनाशकं मोठ्या प्रमाणात निंबोळीपासून तयार केली जातात. मंडळी, अशा या बहुगुणी कडुलिंबाची शाश्वत शेती होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी झाडं लागवड झालेली आहेत त्यांचंही संवर्धन होणं गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण बहुपयोगी कडुलिंब याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आणि याच विषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार.
1: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
2: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली दोन कारण असतात. एक, कुठेतरी नर्व्ह कम्प्रेस होत असेल किंवा टेम्परली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
1: आता नेमकी कारण काय असतात?
2: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्व लाईक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. तर इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. व्हिटॅमिन बी 12 हे खूप आवश्यक असते नर्वच्या शीत करता. तर व्हिटॅमिन बी 12 ने नर्वची शीत निर्माण होते. तर ते व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्वची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
1: ही दोनच कारण असतात का?
2: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतात, जसं सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हातालाच मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू दुसरा पाय.
1: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
2: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल, म्हणजे 3 महिने 4 महिने 5 मध्ये, तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का, 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन, तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण. आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर ते एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या देतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठतात तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाईन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्स तुमची दबते, त्याच्यामुळे ते मुंग्या येतात तुम्हाला.
1: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
2: त्याची कालावधी काय आहे, त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धती सुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
0: तर सर वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत.
1: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
0: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती शामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: विद्या हरिकृष्णन यांनी गायलेला राग कल्याणी आपण ऐकलात. त्यांना मृदंगमची साथ पी एस श्रीराम यांनी, व्हायलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.
0: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं। हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते। पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या एनआयएनआरसीचे प्रमुख एन रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल के कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या 13 मे रोजी रंगासामी पाचव्यांदा पुदुच्चेरी

ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.
भंडारा शहरात स्थानिक

0: शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

प्लेबैक वन। प्लेबैक टू। अनाउन्सर माईक 1143 किलोहर्ट्सवर श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। अजून 12 मिनिटं आणि 40 सेकंद झाली आहेत। थँक्यू।

नमस्कार नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, ही आहे आमची आजची दुसरी प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत सोनाली सावंत. श्रोते हो, आमच्या या दुसऱ्या प्रसारण सभेत तुम्हा सर्वांचं

0: नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज ईडीनं त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत तुमचा आवडता कार्यक्रम गीतसंध्या. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुजाता या चित्रपटातल्या तलत मोहम्मद यांच्या स्वरातल्या मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताने. संगीतबद्ध केलं आहे SD बर्मन यांनी.

0: श्रोते हो, प्रत्येक दिवस उगवतो आणि प्रत्येक दिवस मावळतो. हा दिवस जेव्हा संपतो ना, तेव्हा आपलं मन शांत असायला हवं, कारण आपण लक्षात ठेवायला हवं उद्याचा नवा आरंभ, नवी क्षितिज आपली वाट पाहतायत. शुभ संध्या.
1: श्रोते हो, शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात खेकडा पालन, मत्स्य व्यवसायातील फायदेशीर संधी याविषयी प्राध्यापक हरीश धमगाये यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: आपण बघितलं तर महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या भागांमध्ये खेकडा पालनासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. म्हणून योग्य जागा आणि चांगले व्यवस्थापन असेल तर खेकडा पालनातून निश्चितच चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

जिया लागेना तुम बिन मोरा, सोना महापात्रा आणि रवींद्र उपाध्याय यांनी गायलेलं हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. राम संपत यांनी या गीताला संगीत दिलं होतं, तर चित्रपट होता तलाश.

0: मोहित चौहान यांनी गायलेली ही रचना होती राजशेखर यांची. कृष्णा यांनी संगीतबद्ध केली होती आणि चित्रपट होता तनु वेड्स मनू. श्रोते, तुम्हाला आठवत असेलच हा चित्रपट. माधवन, कंगना रानावत आणि जिमी शेरगिल यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2011 हा प्रदर्शित झाला. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब या भागात या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर सफलता मिळाली. अर्थात संपूर्ण भारतातच तो उत्तम तऱ्हेने सफल किंवा हिट म्हणून चित्रपट गणला गेला. याच चित्रपटाचा जर्मन भाषेतही अनुवाद करण्यात आला आणि त्याला नाव दिलं गेलं तनु उंद मनु त्रोयन सिक, असं ह्या चित्रपटाचं जर्मन भाषेतलं नाव दिलं गेलं. पुढे या चित्रपटाचा दुसरा भागही आला ज्याचं नाव होतं तनु वेड्स मनु रिटर्न्स. हा भाग 22 मे 2015 प्रदर्शित झाला. अतिशय उत्तम, भावस्पर्शी, थोडासा विनोदी, थोडासा रोमॅन्टिक असा हा चित्रपट आजही बघायला तितकाच सुंदर वाटतो.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 10 मे 2026 बालजगत या कार्यक्रमात सकाळी 9:30 ऐकूया जिल्हा परिषद शाळा शिळच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध रंगी कार्यक्रम.
2: सुरू आहे आपले गाव आपली शाळा, आपले गाव आपली शाळा,
3: गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
2: आमची शाळा जिल्हा परिषद शाळा,
3: गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
2: आमची शाळा जिल्हा परिषद शाळा.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आमचा बालजगत हा कार्यक्रम.

शान आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं जावेद अख्तर यांचा, संगीतकार साजिद वाजिद, चित्रपट मिले ना मिले हम। श्रोते हो, या गीताबरोबरच तुमचा आवडता गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। साडेपाच वाजत आहेत। युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ॲक्च्युली युवा वर्गाला काही

0: ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर ही जी शक्ती आहे तीच युवा वर्गाला कायम युवा ठेवते. पण स्पर्धेसाठी तयारी नेमकी कशी करायची? उगाचच स्टाईल म्हणून स्पर्धेला सामोरं जाण्यापेक्षा एकदम मस्त स्मार्टली तयारी करून स्पर्धेला कसं उतरायचं आणि मग घवघवीत यश कसं संपादन करायचं, याविषयी स्मार्ट माहिती आपण घेणार आहोत आजच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये. म्हणूनच आज आपण अशाच एका आपल्या युवा मित्राला भेटणार आहोत. तो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकला आहे आणि आज एका मोठ्या पदावर आहे. म्हणूनच आपण आपल्या या मित्राला त्याच्या या यशाचा आणि त्याच्या या पदाचा योग्य तो मान ठेवून त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर मग फ्रेंड्स, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येतं हे आजच्या या अभिनंदनीय व्यक्तीकडून आपण जाणूनच घेणार आहोत. मूळचे इचलकरंजीचे असलेले, वालचंद कॉलेजचे इंजिनियर, या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले आजचे हे पाहुणे आहेत सूरज देबाजे सर. प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च स्तरावर जायचं आहे, त्याची सुरुवात आत्ता त्यांनी केलेलीच आहे. सध्या ते 2019 पासून कौशल्य विकास अधिकारी आणि आता राज्याच्या सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदापर्यंत सुद्धा ते जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे घवघवीत यश कसं मिळवलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा आपल्या समोर एक ध्येय असतं, आपल्याला स्वतःचा व्यवसाय आज ना उद्या सुरू करता यावा. आणि प्रशासकीय सेवेचं आपण ध्येय समोर ठेवतो तेव्हा असतं की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, आपल्या राज्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्या भागामध्ये जरी आपल्याकडून काही करता आलं तर ती एक समाधानाची गोष्ट असते. दोन पूर्ण वेगवेगळी ध्येय आहेत. मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला तो कसा घेतला?
1: प्रशासकीय सेवेत जावं का हे माझ्या थोडीशी 12वीला असताना ती जी पाल आहे ती चुकचुकलेली. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी होती की आमचे मामा जे आहेत ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, ते आता सहायक महसूल अधिकारी म्हणून इचलकरंजी प्रांतमध्ये आहेत. तर त्यांच्या बरोबर मी लहान असताना ज्यावेळी जायचो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमधून भेट द्यायचो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मामांच्या ओळखीने ज्यावेळी भेटायचो त्यावेळी एक छाप पडली होती की आपण अरे हे करिअर किती चांगलं आहे, म्हणजे लोकांच्या जवळ काम करता येते, लोक येतात ऑफिसला, त्यांची आपण समस्या सोडवतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. इवन ज्यावेळी मामांच्या ज्या डेस्कवर ज्यावेळी बसायचो मी साईडला त्यावेळी लोक ज्यावेळी यायचे त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक यायची त्यावेळी हे झालं होतं की आपण हे करिअर निवडावं. हे 12वीपर्यंत थोडंसं क्लिअर होतं, त्यामध्ये मग करिअर तर करायचंच आहे, मग ग्रॅज्युएशन कशातनं करायचं हा एक पर्याय होता माझ्यासमोर. हा आपण विचार होता की मग BSc अग्री करू की BSc काम इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेटला जाऊ, असे ऑप्शन 12वीनंतर होते. पण मी म्हटलं नाही, आपण आपलं मॅथ्स चांगलं आहे आणि मॅथ्सला मला 10वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यानंतर 12वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड ठरवलं. कारण ग्रॅज्युएशन मॅटर करणार नाही आपल्याला प्रशासकीय सेवेत येण्यासाठी, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड निवडलं आणि चांगल्या मार्काने मला वालचंदसारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. एक मी म्हणजे इतकं सुदैवी आहे की चांगलं वातावरण मला वालचंद कॉलेजमध्ये भेटलं की जे माझ्याबरोबर जे विद्यार्थी माझ्या ब्रँचमध्ये होते त्यांच्यासुद्धा माझ्या अभ्यासावर इम्पॅक्ट पडला आणि माझं मोटिवेशन आणि परत बिल्डअप झालं, त्यामुळे चांगलाच माझा निर्णय होता त्यावेळी.
0: मग आता स्पर्धा परीक्षा करायचं हे तुम्ही बऱ्यापैकी आधीपासून ठरवलं होतं, नियोजनपूर्वक जी तयारी असते ती कशी सुरू केली? क्लासेस लावले, स्वतः अभ्यास केला, कशावर भर दिला?
1: कारण कन्फ्युजन पहिला सुरुवातीला हे होतं की आपण सुरुवात UPSC ने करावी का MPSC ने करावी. 2015 म्हणजे फायनल इयरला, 2016 मी फायनल इयरला होतो, त्यावेळी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ज्यावेळी 14 एप्रिलच होतो आय थिंक मला आठवते असं की त्यावेळी आमच्याच कॉलेजचे पासआउट झालेले अभयसिंह मोहिते पाटील यांना जे राज्यात प्रथम आले होते MPSC मधून त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या भाषणातून एक क्लिअर झालं की आपण MPSC करू लवकर क्लिअर असं वाटायला लागलं. मग आपण MPSC करू, त्यानंतर क्लिअर केल्यानंतर UPSC ऑप्शन आपल्याकडे आहेच असा विचार होता. आणि तिथं थोडं क्लिअर आउट झालं की बाबा ठीक आहे, आपण निर्णय घ्यायला मोकळं झालो मी की बाबा राज्यसेवेचा अभ्यास आपण चालू करू, त्यामुळे मी अभ्यास तिकडे चालू केला. आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला मी पुण्याला गेलो, पुणे गाठलं. पुण्यामध्ये ते ऍक्च्युली वातावरण बघितलं स्पर्धा परीक्षेचं काय आहे, कितपत कॉम्पिटिशन आहे, काय अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या किती किती मुलांनी किती मेन्स दिलेले आहेत, किती मुलाखती दिलेल्या आहेत, सिलेक्ट झालेले अधिकारी सुद्धा असतात तिथे. मग हे

0: पूर्ण वातावरणात आलो होतो सुरुवातीला, थोडं ओरिएंटेशन कळालं मला, क्लासेस सुद्धा केले 5-6 महिने मी प्रीलियम्स ओरिएंटेड, पण एक रिअलाइज झालं की क्लासेस करून काय होणार नाही. मिन बिटवीन मग मी थोडस हेल्थ इश्यूज मुळे मला मी घरी आलो कि मला पुणे मानवलं नाही, मग मी घरीच अभ्यास केला. कारण मला रिअलाइज झालं होतं की बाबा कॉम्पिटिशन काय आहे, काय अभ्यास केला पाहिजे, काय लेवलचं डेडिकेशन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं पाहिजे, कॉम्पिटिशन कुठल्या मुलांच्या बरोबर तुम्ही करत आहात, ह्याचं एक रिअलायझेशन चांगलं भक्कम झाल्यामुळे मी घरी येऊन अभ्यास चालू केला. जेणेकरून फायनान्शियल घरातल्यांना पण स्ट्रेस नको, चांगले घरातलं वातावरण एक आहेच इचलकरंजीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची लायब्ररी इचलकरंजी महापालिकेची लायब्ररी जी विनामूल्य आहे,
1: अरे वा,
0: त्याचा फायदा मला झाला. म्हणजे मला फायनान्शियल स्ट्रेसही नव्हता कुठला, कुठला हेल्थ इश्यू पण नव्हते, जास्त वेळ मला अभ्यास सुद्धा करता आला, फ्लो मध्ये आलोच मी पुढच्या टप्प्यात.
1: आता जसं स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच प्रकारची स्पर्धा असते, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण स्पर्धा चालली आहे की काय? कारण जसं आता तुम्ही म्हणालात एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये कन्फ्युजन होतं, तसंच बँकेच्या पण परीक्षा असतात, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात, बऱ्याच प्रकारच्या असतात. मग यामध्ये पण तुम्ही काही असं ठरवलं होतं का की या परीक्षा मी देणारच, या मी देणारच नाही, असं काही तुम्ही स्वतः ठरवलं होतं?
0: हो, त्या बाबतीत क्लॅरिटी होतीच माझी. कारण एकच मी ध्येय ठेवलं होतं, कुठलीही करायचे हा विषय पहिला सुरुवातीला नव्हता, किंवा कुठली तर मिळू दे आणि काय तर करू हा सुरुवातीच्या फेजमध्ये नव्हता. नाही नाही, आपल्याला व्हायचंय तर डेप्युटी कलेक्टर व्हायचा आहे किंवा तहसीलदार व्हायचा आहे, ह्या जिद्दीनं मी अभ्यास सुरुवात केला होता. जर बाकीचा दुसरा जर भाग म्हणा गेला की टेक्निकल फील्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये का उतरला नाही किंवा ह्याच्यामध्ये का गेलं नाही, ह्याच्यापाठी मग ह्या एक रिझन होतं की ग्रॅज्युएशनच्या काळात मी इतकं टेक्निकल माझं अभ्यास मी एवढा जोर लावून कधी केला नव्हता, त्यामुळे त्या बाबतीत माझा कॉन्फिडन्स कमी होता किंवा मी टेक्निकलचा अभ्यास करून मी तिकडे तिथल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरीन आणि चांगलं यश मिळवेन. एक होता की आपलं इतिहास चांगला आहे, भूगोल चांगला आहे 12वीपर्यंत, बाकी मला एन्व्हायरमेंटची आवड होती, अर्थशास्त्र राज्यशास्त्र ह्या गोष्टींची आवड होती, त्यामुळे मी एकच फिक्स केलं की माझा हे स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्यामुळे आपण इकडंच आपण लवकर जाऊ पुढं.
1: बरोबर. आणि या विषयांचा ओढा सोशोलॉजीकडे थोडा जातो, तुम्हाला तो आपला कल आहे,
0: कल तुम्हाला जाणवला की माझा कल तो नाही आहे. टेक्निकल भले मी टार्गेट ठेवून जरी वालचंद सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी घेतलं असलं, पण ग्रॅज्युएशनच्या दिवसात कल माझा क्लिअर झाला की मला माझा कल ऍक्च्युअली तिकडे आहे करिअरमध्ये. त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं त्या ह्याच्यामध्येच आलो. कारण
1: बरोबर, नियोजन करायला सोपं गेलं.
0: हो, नियोजन करायला आणि स्वतःला ओळखायला म्हणता येईल ते क्लिअर झालं.
1: हेच महत्वाचं आहे की स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. खरं तर तो पहिला टप्पा आहे की मला काय करायचंय काय करायचं नाही हे पण कळायला पाहिजे. म्हणजे आपला वेळ पण वाचतो, शक्ती पण वाचते, पैसा पण वाचतो आणि एक ध्येय ठरलेलं.
0: हा, तो एक आहे की मुलांचं कसं होतं की ज्यावेळी कोणते करिअर ऑप्शन ते कोणताही मुलगा किंवा विद्यार्थी निवडतात, त्यावेळी त्या फील्डमध्ये का जायचंय आपल्याला, ह्याचं उत्तर कदाचित ते त्या फील्डमध्ये गेल्यानंतर 5-6 वर्षांना मुलांना कळतं की अरे मी ह्या फील्डकडे का आलो, कदाचित मला ही आवड होती, काय माझ्या आई वडिलांनी फोर्स करून मला इकडे आणलं, काय मित्रांच्याकडे बघून मी इकडे आलो, हे का ह्याचं उत्तर मुलांना कळलं पाहिजे की मी त्या क्षेत्राकडे का जाणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा का करणार आहे. हे काच उत्तर जेवढ्या लवकर सापडेल मुलांना तेवढा त्यांचा करिअर पाथ सुलभ आणि प्रोडक्टिव्ह होऊन जातो, कमी कालावधीत ते यशस्वी होतात.
1: आपण काय बघितलेलं असतं की अधिकारी त्यांचा तो रुबाब बघितलेला असतो, त्यांना मिळणारा मान सन्मान बघितलेला असतो, पण प्रत्यक्षात नोकरी करत असताना, प्रशासकीय सेवा करत असताना किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे बाहेरून आपल्याला कळत नाही. आणि त्या एका ग्लॅमर पोटी बरेच जण जातात आणि मग नंतर त्यांना कळतं की अरे आपल्याला जमेल की नाही, मग ती धाकधूक तुमच्या बाबतीत होती?
0: हो, कारण जसं बाकीचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत तसाच मी सुद्धा आहे.
1: बरोबर.
0: मला सुद्धा भावना आहेत, माझे सुद्धा इमोशन्स आहेत, मला सुद्धा वाटतं की बाबा मी सक्सेसफुल होईन की नाही. स्पर्धा परीक्षा ही फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की तुम्ही सांगू शकत नाही की ह्यावेळी पोस्ट घेतली म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पूर्वपरीक्षा पास करालच की नाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे इतकं हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे, त्यामुळे माझ्यात सुद्धा ती धाकधूक होतीच. 2 ते 3 प्रिलियम माझ्या अशाच फेल झालो होतो मी.
1: म्हणजे
0: एमपीएससीच्याच, यूपीएससीची प्रिलियम्स मी तशी दिली नाही कारण टार्गेट क्लिअर होतं, कारण सिलेबस मध्ये खूप डिफरन्स होता ना एमपीएससीचा त्यावेळेचा, 14 पासून जो सिलेबस होता एमपीएससीचा. म्हणजे यावेळी पहिल्यांदा 3 प्रिलियम्स माझ्या फेल झालो होतो मी, म्हणजे पूर्ण अभ्यासाने शी करून सुद्धा मी फेल झालो. त्यावेळी मी डिप्रेस झालोच होतो, असं वाटायला लागलो की अरे आपण एवढे 3 वर्ष घातले, प्रिलियम्स सुद्धा आपली पास झाली नाही, मग आपण काय करावं, मग थोडीशी स्वतःवर डाऊट घेण्याची परिस्थिती आली होती. पण मग मी काय केलं की गटबवर फोकस करू आपण, गटबचा थोडा सिलेबस कमी आहे ते होऊन जाईल आपल्याला, मग मी तिकडे फोकस केला. म्हणजे माझं फाउंडेशन आहेच म्हणजे की आतापर्यंत केलेल्या मुख्य परीक्षेचं राज्यसेवेच्या फोकस जरा शिफ्ट केला की आपण इकडे पण थोडं पॉझिटिव्ह राहू, गटबची एखादी निघली तर आपण त्याच्या

0: आधारावर आपल्या अभ्यासाच्या जोरावर पुढे आणि एक्झाम देऊ. आणि तसंच झालं की जे इन बिटवीन लॉकडाऊन सुद्धा होता की त्या लॉकडाऊनमध्ये मला स्वतःला रिअलाइज करायला थोडस मदत झाली. कारण सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती अभ्यास केला, किती मटेरियल्स गोळा केले, सिलेबसचं किती अनालिसिस केला, क्वेश्चन पेपर किती सोडवले, अभ्यासाचं नियोजन कसं केलं, ह्याच्याही पलीकडे जाऊन बॅकग्राऊंडला सगळ्यात मोठा रोल प्ले करतो ते तुमचं सेल्फ अनालिसिस. तुमच्या काय वीक पॉईंट्स आहेत, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, तुमचं माइंड किती फोकस्ड राहते, किंवा खरोखर तुमचा किती पॅशनेटली तुम्ही आहे त्या गोलबद्दल आहे, पॅशनेटली किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि ज्यावेळी सेल्फ अनालिसिसमध्ये मी ह्या गोष्टी मला रिअलाइज व्हायला लागल्या, ह्या सेल्फ अनालिसिस सुरुवातच झाली की चांगल्या सवयीमुळं, व्यायामाची सवय लावली, मेडिटेशनची सवय लावली, योगा थोडा थोडं करायला लागलो, चांगली एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकं वाचायला लावली, ह्याच्यामुळं थोडीशी आणि पर्सनॅलिटी आम्ही माझी मोल्ड व्हायला लागली. मग रिअलाइज व्हायला लागलं की नाही, आपला अभ्यास तर आहेच भरपूर, फक्त आपण आपल्या पर्सनॅलिटीवर काम केलं नव्हतं, जे एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी गरजेची एक पर्सनॅलिटी असते, जे स्ट्रेस ज्याला हँडल करायचं आहे, त्याचं एक कुठंतरी एक फाउंडेशन माझं म्हणजे मजबूत झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग माझी गट बची पहिली प्रिलियम चांगल्या मार्कानं, म्हणजे खूपच चांगले मार्क होते त्यावेळी मला, त्या तेवढ्या मार्कानं माझी पास झालो. आणि तो कॉन्फिडन्स जो बूस्ट झाला माझा, ते 2020 कंबाईंड गट ब मध्ये माझी 29 रँक आली होती राज्यात, त्यावेळी सहायक कक्ष अधिकारी म्हणून वेटिंगला माझं नाव होतं. इन बिटवीन राज्यसेवा 21 सुद्धा रिझल्ट लागला, कारण त्यावेळी मुख्य परीक्षा सुद्धा दिली होती आणि मुलाखत सुद्धा झाली होती त्याच्या आधीच, म्हणजे जी गट बची मुख्य परीक्षा होणे अगदी. आणि त्याच्या रिझल्टमध्ये मला माझी रँक 215 आली होती त्यावेळी, आणि क्लिअर झालं होतं की आपल्या क्लास 2 गॅजेटेड आपल्याला भेटणार यावेळी. मग मी इकडे जॉईन केली सर्व्हिस ऍज अ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी राज्यसेवा 2021 मधून. मग हा फायदा होता की सेल्फ अनालिसिस केल्याचा फायदा, जितकं स्वतःला तुम्ही ओळखाल तेवढा तुमचा प्रवास सुखकर होतोय, तेवढं तुम्हाला तुमच्या डूज अँड डोंट्स हे क्लिअर व्हायला लागतात. तुम्ही एक्झॅक्ट जिथं हातोडा मारायचा तिथंच मारणार.
1: आता स्पर्धा परीक्षांचं स्वरूप जे आहे ते अलीकडच्या काळात खूप बदललंय, आणि गणित हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा होऊन बसलाय. तुमचा ओढा एकूणच असा थोडासा विश्लेषणात्मक सोशियोलॉजी या दृष्टीने दिसतोय. इंजिनिअरिंग मधली पदवी जरी असली तरी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गणितावर विशेष भर द्यावाच लागला असेल, तुम्ही कसं नियोजन केलं?
0: हा, गणित बुद्धिमत्ता, लॉजिकल रिझनिंग आहे, मेंटल ॲबिलिटी आहे, म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन्स हे स्पर्धा परीक्षेचा भागच आहे.
1: बरोबर,
0: 100% त्यात काही हे नाहीच आहे. मुलांचा असा एक भ्रम आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये की मी BA बॅकग्राऊंडचा आहे, मी BCOM बॅकग्राऊंडचा आहे, मी BSc बॅकग्राऊंडचा आहे, मग इंजिनिअरिंगची मुलं किंवा BSc मॅथमॅटिक्स केलेली मुलं ह्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये टिकल का, किंवा हे जसं मुलं मॅथ्समध्ये पुढं आहेत हे तसं आपल्याला एज भेटेल का नाही, पण हे हा गैरसमज आहे. गणित पूर्ण आलंच पाहिजे तर स्पर्धा परीक्षा पास होईल असं काही नाही आहे, तो एक भाग आहे. पूर्ण गणित असं नसतं ह्याच्यामध्ये. गणिताची काठिण्य पातळी एक्झाम वाईज बदलते तुमची, म्हणजे तुम्ही जर गट क गट ब ह्या एक्झामसाठी जर MPSCच्या करत असाल तर तिथं गणिताचा थोडासा भाग आहे. तो गणित हे आलंच पाहिजे असं नाही की तुम्ही गट साठी करताय म्हणून तुम्हाला गणित महत्वाचं नाही असं नाही, तो भाग आहेच, कारण पूर्व परीक्षेमध्ये गणिताचा रोल आहे, ज्याच्यामध्ये आपण CSAT जो भाग आहे, सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यामध्ये तुमची मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत, लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, जनरल ॲप्टिट्यूड आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला तिथं सोडवावं लागतात. पण आताच्या नेचर जे एक्झामचं आहे ते क्वालिफाईंग आहे CSAT, जे तुम्हाला 66 म्हणजे अनावर 33% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात, त्यामुळे तो क्वालिफाईंगचा भाग आहे. तिथं काय तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे असा काही भाग नाही, फक्त क्वालिफाय करायचं आहे तिथं, बाकी तुमचा तुमचा अनालिटिकल अप्रोचेस नंतर मेन्सला चेक केला जाणार आहे.
1: आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी काही विशेष तयारी कशी केली?
0: ओव्हरऑल मी MPSCचं राज्यसेवेचं पर्टिक्युलर माझं सांगतो की ह्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 4 जनरल स्टडीज होते, म्हणजे आता सिलेबस बदललेला आहे, म्हणजे माझ्या जुन्या सिलेबसबद्दल बोलतो मी, 4 जनरल स्टडीज, GS1 GS2 आणि GS4, त्यानंतर लँग्वेज, असे 5 टप्पे आहेत. लँग्वेजमध्ये एक पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायला लागतो, आणि एक लँग्वेजचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये ग्रामर, तुमची व्होकॅब्युलरी सगळं वगैरे चेक केलं जाणार 100%. आणि 4 GS मध्ये तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ते त्या 4 GS मध्ये मर्ज केले, म्हणजे GS1 मध्ये इतिहास, भूगोल, कृषी भूगोल, अंतराळ विज्ञान वगैरे हे GS1 मध्ये, म्हणजे ते सामान्य ज्ञान, 4 ह्याच्यामध्ये फोडलेलं सामान्य ज्ञान असं GS1 मध्ये आलं. GS2 मध्ये तुमचं राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, भारतीय संविधान, राजकारण, कायदे हे 2 मध्ये, 3 मध्ये मानवी हक्क, मानव संसाधन विकास, इतर आंतरराष्ट्रीय संघटना, इतर जे कायदे GS3 मध्ये, आणि GS4 मध्ये अर्थशास्त्र, नियोजन, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, इतर कृषी अर्थशास्त्र, असा सामान्य विज्ञानाचे 4 टप्प्यामध्ये विभागणी केली होती 4 मुख्य पेपरमध्ये. तर ते 150-150 मार्काचे 4 पेपर आणि राहिलेले लँग्वेज असं हे सामान्य ज्ञान. ह्याच्यासाठी काय, तर तुमचं 10वी 12वी

0: तुमचं जे काय आतापर्यंत नॉलेज आहे
1: बरं
0: हे तुमचं क्लिअर पाहिजे. जनरल स्टडीज आहे, नावातच जनरल स्टडीज आहे. दहावीपर्यंत तुम्ही जे इतिहासचा अभ्यास केलेला आहे, तो भूगोलाचा अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र जे आतापर्यंत वाचलेलं, नागरिकशास्त्र वाचलेलं आहे, म्हणजे ह्याचं नॉलेज तुम्हाला पहिला पाहिजे. दहावी बारावीपर्यंत जे वाचलेलं आहे, कारण ह्याच्यावरच तुम्हाला तुमची पुढची इमारत उभी करायची आहे. कारण तेच फाउंडेशन आहे खरं. त्यासाठीच म्हटलं जातं की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, एनसीईआरटी वाचा. तर ते सांगण्याचा उद्देश हा आहे की तुमचं शालेय लेवलचं जे सामान्य ज्ञान आहे ते तुमचं पुरेसं आहे काय, हीच पहिली अट आहे की स्पर्धा परीक्षेला उतरण्याच्या आधी हे तुमचं क्लिअर पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये स्पेशलायझेशनमध्ये काय ओळखणार, तुम्ही पहिला सिलेबसकडे जाणार, एक्झामची डिमांड काय, तर ती सिलेबस सांगणार की सिलेबसमध्ये काय म्हणतोय की इतिहासामध्ये हे मुद्दे आहेत, भूगोलामध्ये हे मुद्दे आहेत, मग त्यातल्याच महाराष्ट्राच्या भूगोलावर किती फोकस आहे, अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतोय, विज्ञान तंत्रज्ञानमध्ये काय म्हणते, म्हणजे हे सिलेबस तुम्हाला सांगणार एक्झामची डिमांड काय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की क्वेश्चन पेपर, एखादं टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर ते युद्धनीतीमध्ये काय डावपेच आहेत तिथं, त्याची जाणीव ही तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये होते. क्वेश्चन पेपर जो पण तुम्ही अनालिसिस करत नाही, त्याचं वाचन करत नाही, ते क्वेश्चन काय विचारले गेले आहेत, क्वेश्चनची डेप्थ काय आहे, क्वेश्चन विचारण्याचा पद्धत काय आहे, काय अपेक्षित आहे अभ्यास करणं, तुम्ही त्या सिलेबसला धरून क्वेश्चन कसा आलेला आहे, फॅक्च्युअल नॉलेज किती अपेक्षित आहे, अनालिटिकल अप्रोच कसा आहे, तुमच्या हाय त्या नॉलेजवरनं तुमचं तुम्हाला उत्तर देता येतात का नाही, पूर्णच भाग आहे तो क्वेश्चन पेपर मधूनच अभ्यासातून आपल्याला कळत. त्यामुळे क्वेश्चन पेपर महत्वाचा आहे. आणि राहतो भाग तो आपला वेळेचे व्यवस्थापन आणि राहिलेला म्हणजे सोर्स. तुम्ही सोर्स कुठले वापरता
1: एक्झॅक्टली,
0: तर सोर्स हा तिसरा टप्पा आहे. हा तीन नंबरला का म्हटलो ह्यासाठीच की हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे सोर्स. सोर्स तुम्ही काही वापरू शकता. जोपर्यंत तुमचं अनालिसिस, सिलेबस डिकोडिंग आणि क्वेश्चन पेपर डिकोडिंग अनालिसिस हे जोपर्यंत पॉवरफुल होत नाही, तुम्ही सोर्स कडे जाण्यात काहीच अर्थ नाही.
1: सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये?
0: म्हणजे मला तर खूप पर्सनली इंटरनेट म्हणतो मी, सोशल मीडियाचा माझा वापर तसा जास्त केला नाही मी, म्हणजे होतो मी. इंटरनेट जर वापर जो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, तो मला वाटतं आता सध्याच्या काळात अनिवार्य आहे, तो केलाच पाहिजे प्रत्येकानं. स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर काय घडामोडी घडत आहेत, काय टेक्नॉलॉजीज येत आहेत, जग कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, जगासमोर काय आव्हाने आहेत, पर्यावरण असेल, जागतिक राजकारण असेल, देशाचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया इंटरनेटचा रोल हा खूपच महत्वाचा आहे. आणि मला पर्सनली खूप त्याचा फायदा झालेला आहे इंटरनेटचा. कारण ज्यावेळी मी सिलेबसचं ज्यावेळी डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, त्यावेळी प्रत्येक गोष्ट मी इंटरनेटवर चेक करायचो की एमपीएससीनं हा क्वेश्चन विचारलेला आहे 2016 मुख्य परीक्षेला, 17 मुख्य परीक्षेला हा क्वेश्चन GS3 विचारलेला आहे, समथिंग ह्या ह्या पॉलिसी किंवा ह्या ह्या कायद्यावर ह्या धोरणावर क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यावेळी मी विचारलं क्वेश्चनचे अनालिसिस करत होतो, त्यावेळी मला सगळ्यात हेल्प इंटरनेटचीच होत होती की त्या काळात काय काय घडामोडी घडत होती काय, इंटरनेटवर जाऊन मी बघत होतो की 17 ह्या ह्या घडामोडीवर क्वेश्चन पडलाय, मग त्यावेळी काय कुठला स्पेशल इव्हेंट होता काय की एमपीएससीनं हाच त्यावेळी क्वेश्चन विचारला, मग मी त्या इंटरनेटचा वापर करून त्यावेळेची घडामोडी वाचून काढायचो, न्यूज पेपर काढायचो, आर्टिकल कुठले आहेत काय, कुठल्या जे त्याच्याशी संबंधित संदर्भ ग्रंथ हे काय आहे, तर इंटरनेटचा रोल आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे आपण, मला असं वाटतं. कारण इंटरनेटच्या आधारावरच माझी प्रोडक्टिव्हिटी वाढत होती. प्रत्येक मुद्द्याचा सिलेबस डिकोडिंग करताना एक्स्ट्रा मला माहिती घ्यायची आहे. समजा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मला टिश्यू कल्चरचा अभ्यास करायचा आहे, तर टिश्यू कल्चरमध्ये मला सिलेबसचा पॉईंट वाचला, मी रिअलाइज झालं काय आहे, त्याच्या मी थोडाफार अभ्यास केला, क्वेश्चन पेपर बघितला, क्वेश्चन पेपरमध्ये कसा क्वेश्चन विचारला आहे मेन्सला ते विचारला, त्यानंतर जे एक्स्ट्रा बुक्स माझ्याकडे आहेत त्याचा अभ्यास केला. त्यानंतर ज्यावेळी एक्स्ट्रा ज्यावेळी बघत असतो, अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, तिथे इंटरनेटचा रोल आहे. आता राहतो विषय सोशल मीडिया, तर सोशल मीडियाचा वापर मला वाटते थोडासा कमीच असावा, चांगलाच वापर करावा, ते शॉर्टमध्ये न्यूज वगैरे सोशल मीडियाचा वापर करावाच, अतिरेक होता कामा नये. इंटरनेट म्हणजे कसं आहे, जे काय म्हणतात त्याला समुद्र आहे तो, मग आपण त्यात सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे की ह्याचा किती सुज्ञपणे आणि किती प्रुडंटली वापर केला पाहिजे, अभ्यासामध्ये असेल, तुमच्या ओव्हरऑल नॉलेजमध्ये असेल.
1: कारण इतक्या जाहिराती येत असतात आणि प्रत्येक जण सांगत असतो की आपण जे देतो ते स्मार्ट मटेरियल आहे, ते तुम्ही वाचलं की तुम्ही लगेचच क्लास 1 होणार. मग नवीन विद्यार्थ्यांना हे निवडणं अवघड जातं, माहीत नसतं, मग त्यांचा मात्र वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं की आपण सिलेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात की थोडंसं बॅकग्राऊंडचा पण अभ्यास करा, इंटरनेटवरून तुम्ही सिलेक्टिव्ह साईटना जा आणि तिथून तुम्ही लक्षात घ्या की कुठलं मटेरियल वापरणं योग्य आहे. आताच्या तरुणाईचा एक कल बघितला, तुम्ही पण तरुणच आहात आणि अगदी तरुण वयात तुम्ही खूप मोठ्या पदावर रुजू झालेल्या आहात प्रशासकीय सेवेमधूनच. आत्ताच्या तरुणाईचा कल बऱ्याचदा सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.
0: मी असं म्हणणार नाही तरुणाईला की तुम्ही हे फील्ड घ्या किंवा सरकारी सेवेतच या किंवा तुम्ही पोलीस भरतीच करा किंवा आर्मीमध्ये जा किंवा हे हा चॉईस तरुणाईचा आहे. स्पर्धा परीक्षा

0: एक फील्ड आहे, एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे जसं एक करिअरचं म्हणू शकतो, एक एक फील्ड आहे ते. तसं दुसरं काही करिअरचं फील्ड असू शकतं, एखाद्याला काहीतरी व्यवसाय करून काहीतरी उद्योजक व्हायचं असेल, एखाद्याला चांगल्या कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पॅकेजची नोकरी करायची असेल,
1: बरोबर.
0: किंवा एखाद्याला ज्याचे काही एखादी हॉबी असेल ती हॉबीच्या माध्यमातून त्याला काही व्यवसाय करायचा असेल, सोशल मीडियावर काही व्यवसाय करायचा असेल, ई कॉमर्समध्ये उतरायचं असेल, म्हणजे नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी. आता विषय राहतो की त्यांना पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला त्याला कुठला कल त्याचा काय आहे तो ओळखणं गरजेचं आहे. की असं होता कामा नये की माझा मित्र ह्या ह्या फील्डमध्ये करतोय किंवा ह्या ह्या स्पर्धा परीक्षा करतोय किंवा हा तो पोलीस भरती करतोय आर्मी भरती करतोय म्हणून मी सुद्धा तेच केलं पाहिजे असं नाही. तर हिथं थोडी गल्लत होऊ शकते मुलांची, किंवा आई वडिलांचा सुद्धा हिथं रोल खूप महत्वाचा आहे, पालकांचा किंवा पालकांचं पण कसं असतं, मुलांच्याकडून अपेक्षा असतात 100% असल्याच पाहिजेत, पण मुलांचा कल सुद्धा त्याने आई वडिलांनी सुद्धा ओळखला पाहिजे पालकांनी. की माझ्या लहान ज्यावेळी आपण शालेय जीवनामध्ये ज्यावेळी मुलगा असतो आपला, की त्याचा कल काय आहे बाबा, हे सगळ्यात जवळून कोण कोणाला पाहता येतं ते पालकांना पाहता येतं, तर तिथंच त्याची जडणघडण सुरुवात होऊ शकते. समजा एखादा मुलगा खरोखरच जर गाणं म्हणत असेल चांगलं आणि जर त्याला तुम्ही फोर्सफुली म्हणत असेल की तू डॉक्टरच हो किंवा तू इंजिनियरच हो, हे जर त्याला फोर्सफुली थोपवत असेल तर तो चांगला कदाचित इंजिनियर बनणार पण नाही. इंजिनियर बनेल तो पण चांगला इंजिनियर बनणार नाही. तर हेच होईल, कदाचित तो गाणे म्हणणार, त्याचे आवाज चांगला आहे, त्याला सुराची चांगली पकड आहे, त्याला लहानपणापासून तो ऐकत आलेला आहे किंवा शाळेमध्ये काही म्हणत आला आहे, तर त्याचा कल जर तिथं त्याला हे क्लिअर झाला असेल की मला हे आवडते आणि हेच मला करायचं आहे, तर त्याला तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच त्या फील्डमध्ये तो टॉपला जाईल. मी फील्डबद्दल माझे हे सांगेन की मुलांनी तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा असं नाही. आणि मी इव्हन माझं सुद्धा सांगेन की ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला का माझा कल क्लिअर होता मला, की माझा मला फील्ड मला माहित होतं की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार हे मला माहित होतं, 100% मला विश्वास होता की मी 100% क्लिअर करणार, हे अनिश्चिततेचं फील्ड आहे. त्यामुळे मी माझ्यासमोर एक ऑप्शन होता की मला प्लॅन बी सुद्धा केला पाहिजे. प्लॅन बी खूप महत्वाचा आहे ह्या फील्डमध्ये, तर तो विचार सुद्धा माझ्यात आला होता की प्लॅन बी काय ठेवायचं. मग आपण मग प्लॅन बीमध्ये माझा होता की आता मी इचलकरंजीमधून येतोय, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला टेक्सटाईलमध्येच काहीतरी करायचं होतं.
1: बरं,
0: हेच सुद्धा नियोजन होतं माझ्याकडं की आपण नाही जर नाही अजून थोडं आपल्याकडे शक्य थोडं करू नाही तर नाही जर यात यशस्वी झालो तर आपण उद्योजकच बनायचं टेक्सटाईलमध्ये. मग त्याचा सुद्धा प्लॅन बी माझ्याकडे होता. म्हणून मला सांगायचं एकच आहे मुलांना की काही तुम्ही स्पर्धा परीक्षेत जर येत असाल तर प्लॅन बी असावा.
1: बरोबर,
0: कारण हे फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की जर तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन बी नसेल तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये तुमच्याकडे एक सिक्युरिटी येत नाही, पर्याय आहे. त्यामुळे मी करू शकतो, एखादा अटेम्प्ट फेल जरी झाला तरी ते चिल मध्ये जे अभ्यास करणं जे म्हणतात ना ती फेज येणं खूप गरजेचं आहे. निवांतपणे अभ्यास करण्याची जी फेज आहे तरच आपण प्रोडक्टिव्ह काहीतरी मिळवू शकतो. त्यात जर आपण फुल कॉम्पिटिशन आहे मला आता नाहीच यावेळी नाहीच झालं तर ती फेज डिप्रेस करून घेऊन जाणारी फेज आहे, ती मुलाला कदाचित डिप्रेशन मध्ये सुद्धा घेऊन जाईल. त्यामुळे थोडस आपणच आपल्या अभ्यासाच्या प्रवासाला ह्या अशा वेगवेगळ्या वाटा करून दिल्या पाहिजे, तरच आपला प्रवास हा चांगला होतो.
1: सर, सध्या तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहात. या पदाचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे?
0: ज्या पदावर मी सध्या आहे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, तर त्या डिपार्टमेंटचं नाव आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग. तर या विभागाचे चार विंग आहेत मेजर. त्यामध्ये पहिलं विंग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय, आणि एक आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, तिसरा आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, आणि एक आहे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जो आयटीआयची विंग आहे. अशा पॅरल चार विंग आहेत आणि मी त्यामध्ये आयुक्तालयाचा भाग आहे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय. हे डिपार्टमेंटचा उगम आमचा जो आहे तो सेवा आयोजन कार्यालय, म्हणजे जे आधीचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, जे ज्यामध्ये वर्ल्ड वॉर 2 नंतर जे केंद्राचा CNV ऍक्ट आला, कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज, की ज्या जे आर्मीमधून जे रिटायर झालेले आहेत सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, त्यांना डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठं भरतीची संधी आहेत का, त्यासाठी ऍक्च्युली डिपार्टमेंटचे ओरिएंटेशन झालं होतं. आणि त्यासाठी त्यानंतर या डिपार्टमेंटचा 1959 कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सी ऍक्ट आला, की ज्याच्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत सरकारी कार्यालयातल्या असतील, खाजगी यंत्रणेतल्या असतील, तर त्या नोटिफाय शासनाला करणं असा कायदा होता. आणि त्या कायद्यानंतर मग डिपार्टमेंटचं खरं ओरिएंटेशन चालू झालं आणि 2015 आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग.
1: मग या विभागातर्फे युवा वर्गासाठी काही महत्त्वाचं काही?
0: आता मी थोडं कामाकडे येतो. आता डिपार्टमेंटकडून काय काय कामं चालतात, तर पहिले महत्त्वाचं म्हणजे चालतं ते कौशल्य विकासाचं. कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत, राज्य पुरस्कृत योजना आहेत, जिल्हा नियोजनच्या DPDC ज्याला आपण म्हणतो, जिल्हा नियोजन समिती यांच्या ज्या कौशल्य कार्यक्रम आहेत त्यांच्या योजना, त्या राबवल्या जातात. त्याचं इम्प्लिमेंटेशन

0: जिल्हा लेवलला ऑफिस मार्फत केलं जातं. त्यानंतर आहे रोजगार मेळावा, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, ही एक डिपार्टमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे की ज्याच्यामध्ये रोजगार मेळावे कंडक्ट केले जातात डिपार्टमेंटकडून. उद्योग आस्थापना आणि विद्यार्थी यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं काम हे शासन हे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करतं, त्यांना एकाच प्लॅटफॉर्म आणायचं. कारण जे डिपार्टमेंटचं आमचं जे महास्वयं पोर्टल आहे त्याच्यावर रिक्त पदांची जे नोटिफाय केले जातात, रिक्त पद आहेत किती, त्यांचे कर्मचारी काम करत आहेत, आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी असते बेरोजगार विद्यार्थ्यांची की त्यांना कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज तिथं आहेत अवेलेबल, तर त्या तिथं पोर्टल थ्रू सुद्धा ते अप्लाय करू शकतात. आणि त्याच्याच ऑनलाईनचं माध्यम हे झालं, तर ऑफलाईन माध्यम म्हणून आम्ही रोजगार मेळावा घेतो. तिसरं एक महत्त्वाचं आहे की सेवा सोसायटी म्हणून जो एक आहे की सेवा सोसायटी म्हणजे बेरोजगार युवकांच्या ज्या सेवा सोसायटी आहेत, सहकारी सोसायटी, तर यांना काम वाटप सुद्धा केलं जातं. म्हणजे जे शासनाचे विविध विभागांची कामं असतात, म्हणजे PWDचं काही काम आहे, डेटा एंट्री ऑपरेटर काही पाहिजे आहेत, किंवा काही चालक पाहिजे आहेत, किंवा काही मल्टीस्किल टेक्निशियन पाहिजे आहेत, तर याचं काम वाटप आम्ही सेवा सोसायट्यांना करतो. तर त्यांना दरपत्रकं घेऊन त्यांचे हे एक काम आहे. त्यानंतर ER1 एम्प्लॉयमेंट रिटर्न्स भरून घेणे, सरकारी ऑफिसेस असतील 25 वरचे जे आस्थापन आहेत त्यांचे ER रिटर्न्स, म्हणजे एम्प्लॉयमेंट रिटर्न्स म्हणजे काय, तर सरकारला माहिती देणं रोजगाराची सद्यस्थिती, म्हणजे एखाद्या आस्थापनामध्ये किती काम करणारे कर्मचारी संख्या किती आहे, रिक्त पदे त्यांची किती आहेत, सध्या किती काम करतायत, पुरुष किती आहेत, महिला किती आहेत, तर ह्याचं क्वार्टरली रिटर्न भरून घेणे आणि त्याची माहिती शासनाला देणे. आणि एक आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, एक आहे की जे स्वायत्त महामंडळ आहे की जे ऍक्च्युली ते महामंडळ म्हणजे मराठा कुणबी समाजासाठी कर्जाची सुविधा देण्यासाठी गट कर्ज व्याज योजना परतावा योजना आहे, वैयक्तिक व्याज कर्ज परतावा योजना आहे. त्यानंतर आहे आमची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी आता सध्या आपण ज्याला लाडका भाऊ आता जे म्हटलं जाते, स्टायपंडरी स्कीम जी आहे इंटर्नशिप, की ज्याच्यामध्ये शासन तुम्हाला एखाद्या आस्थापनेमध्ये उद्योग आस्थापनेमध्ये असेल किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये यावेळी तुम्ही इंटर्नशिप करणार तुम्ही तिथे, आणि त्याचं जे विद्यावेतन आहे तर ते कम्प्लिटली शासन देतं. ज्याच्यामध्ये जर पदवी तुम्ही असाल तर त्यामध्ये 10,000 दिलं जातं, डिप्लोमा होल्डर असाल तर तुम्हाला 8,000 भेटलं जातं, आणि 12वी IIT असेल तर 6,000, अशा प्रकारे विद्यावेतन दिलं जातं. ह्याच्या पाठीमा उद्देश हाच आहे की मुलांनी जास्तीत जास्त उद्योग आस्थापन आहे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं, ऍक्च्युली काय वर्क कल्चर आहे, स्किल त्यांचं इम्प्रूव्ह व्हावं, आणि प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाच्या माध्यमातून त्यांची रोजगार क्षमता वाढावी. हा एक स्कीमचा चांगला मोटो आहे आणि चांगल्या प्रकारे ती स्कीम आता रन झालेली आहे. एवढ्या मेजर स्कीम्स आहेत आमच्याकडे. स्किलमध्ये पण भरपूर काम चालतं, त्यामध्ये सुद्धा आपले प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजक अभियान ह्याच्यामध्ये अंतर्गत विविध स्कीम्स आहेत.
1: तर मग फ्रेंड्स, सूरज तेबाजे सरांकडून आपल्याला भरपूर शिकण्यासारखं आहे. स्पर्धेमधली कामगिरी चमकदार कशी असावी याविषयी माहिती आपण घेतलीच आहे. आणखी त्यांनी कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांचा प्रवास कसा असणार आहे याविषयी आपण माहिती घेणारच आहोत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. आजच्या युववाणी या कार्यक्रमाच्या या भागात मी तेजा दुर्वे आपला निरोप घेते. नमस्कार. निर्मिती आकाशवाणी सांगली.
2: युववाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आता ऐकूया बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं आकर्षिता सिंह. शुभेंदु अधिकारी पश्चिम बंगाल के नए मुख्यमंत्री बन गए हैं. राज्य में पहली बार भारतीय जनता पार्टी की सरकार बनी है. भाजपा ने विधानसभा चुनाव में ऐतिहासिक जीत दर्ज करते हुए तृणमूल कांग्रेस के 15 साल के शासन का अंत कर दिया है. कोलकाता की ब्रिगेड परेड ग्राउंड में राज्यपाल RN रवि ने श्री शुभेंदु अधिकारी को पद और गोपनीयता की शपथ दिलाई. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह सहित देश के कई राज्यों के मुख्यमंत्री शपथ ग्रहण समारोह में शामिल हुए. दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू और निशीत प्रामाणिक ने मंत्री के रूप में शपथ ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी को बधाई दी है. सोशल मीडिया पोस्ट में श्री मोदी ने कहा कि श्री अधिकारी ने जनता से गहराई से जुड़े रहने और उनकी आकांक्षाओं को करीब से समझने वाले नेता के रूप में अपनी पहचान बनाई है. प्रधानमंत्री ने पांचों मंत्रियों को बधाई दी है. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने कहा कि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी के आदर्शों पर आधारित राजनीतिक दल को किसी प्रमाण की आवश्यकता नहीं होती. श्री अधिकारी ने कहा कि गुरुदेव की जयंती के शुभ अवसर पर पार्टी ने शपथ ग्रहण समारोह का आयोजन किया.
4: आज का दिन बहुत महत्वपूर्ण है देश के लिए, बंगाल के लिए. इसलिए प्रधानमंत्री का इच्छा था नया सरकार रविंद्र जयंती का दिन अपना कार्यकाल शुरू करे, इसलिए हम लोग प्रधानमंत्री जी का नेतृत्व में गोभी गुरु को प्रणाम करते हुए

महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं राजेश मुजुमदार यांचं. संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी आणि चित्रपट होता तूच माझी राणी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: लोकसंगीत, 7:15 वाजता वृत्तविशेष, 7:30 वाजता आपण ऐकाल ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे यांचं. कार्यक्रमात ऐकाल खेकडा पालन मत्स्य व्यवसायातील फायदेशीर संधी याविषयी प्राध्यापक हरीश धमगाये यांची ऋचा गदरे यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 वाजता आपण आनंद घ्याल गझलचा. 9:15 वाजता स्पॉटलाईट. 9:30 वाजता राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती. 10:30 वाजता अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात राजकुमार मुजुमदार यांचं संतूर वादन आपण ऐकू शकाल. उद्या 10 मे 2026 आमचे उद्याचे कार्यक्रम याप्रमाणे: सकाळी 6:05 मंगलप्रभात, 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणी. या कार्यक्रमात आपण माहिती घ्याल पीक वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज. वाचन केलं आहे ऋचा गदरे यांनी. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयीची माहिती आपण घ्याल. तज्ज्ञ आहेत डॉक्टर उत्कर्ष शहा. 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी माहिती घ्याल. या कार्यक्रमाचा भाग दुसरा प्रसारित होईल. सहभाग आहे डॉक्टर गजानन खडसे यांचा. 6:55 जाणून घ्याल रूपरेषा. 7:00 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम. 7:40 भावधारा. 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती. संकलन आणि निवेदन अनघा मगदूम यांचं. सादर करते विवेक वानखडे. 9:00 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आपण आनंद घ्याल तुमच्या आवडत्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात. 9:30 वाजता बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. कार्यक्रमात ऐकाल जिल्हा परिषद शाळा शीळ रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध रंगी कार्यक्रम. निवेदन सोनाली सावंत यांचं. सादर करते विवेक वानखडे. 10:00 वाजता मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. 10:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 10:35 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद अली अहमद खान यांचं शहनाई वादन आपण ऐकाल. ऐकाल आपण शहनाईवर वादवलेला राग तोडी. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये ठीक 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. कार्यक्रमात ऐकाल प्राध्यापिका उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तसंच परंपरेकडून आधुनिकतेकडून साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची श्रीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. एक वाजून 5 मिनिटांनी गीतबहार. 1:40 जालना जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:30 वाजता नादब्रह्म या कार्यक्रमात वनमाला दीक्षित यांनी व्हायोलिनवर वाजवलेला रागशंकराभरणम आपण ऐकू शकाल. आमच्या सायंकालीन सभेत 5:02 गीतसंध्या. 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 6:10 गीतबहार. गंमत जम्मत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता. रूपरेषा जाणून घ्याल 6:55 7:07 वाजता वृत्तविशेष. 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कीर्तन आपण ऐकू शकाल. विषय आहे वैष्णव जनतो. कीर्तनकार राजाभाऊ डिग्रसकर. 8:15 वाजता लोकसंगीत. 9:15 वाजता स्पॉटलाईट. 9:30 वाजता नॅशनल प्रोग्रॅम ऑफ फीचर. 10:00 वाजता अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम प्रसारित होईल. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. ही होती रूपरेषा आमच्याच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि

0: संस्थे मार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

उद्या होणार तू ग नवरी, बाळकराम वरळीकर अरुणा बरुआ यांनी गायलेलं हे गीत होतं श्रद्धानंद निकम यांचं, संगीतकार कमलेश कांबळी. श्रोते हो, लग्न हा प्रत्येक तरुण तरुणीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा, पण मुलींसाठी हा टप्पा पार करणं जरा खासच, कारण जिथे जन्माला आलो ते आपले आई वडील, आपलं घर, आपला परिसर हे सगळं काही मागे टाकून तिला पुन्हा एका नवीन घरात रुजायचं असतं. जसं आपण आपल्या शेतामध्ये भाताचं रोपटं लावतो, आधी पेरणी करतो, मग ती पुन्हा काढतो आणि मग पुन्हा त्याची लावणी होते, अगदी त्याचप्रमाणे ही मुलगी ज्या घरात जन्माला येते त्याच घरातून पुन्हा एकदा नव्याने रुजण्यासाठी दुसऱ्या घरी हा प्रवास करत असते, ज्या प्रवासाचं माध्यम असतं लग्न. लग्न झाल्यानंतर नाती बदलतात, आपल्या सभोवतालचे जे नातेवाईक असतात त्याच्यामध्ये सासू सासरे, दीर, जाऊ, नणन, भरपूर काही जणं असतात. तर या सगळ्यांशीच बोलताना वागताना कशा पद्धतीने काळजी घ्यायची, ते घर कसं आपलंसं करायचं, श्रोते हो, असे सुंदर संदेश देणारं हे गाणं आत्ता आपण ऐकलं. लोकसंगीताची हीच खरी गंमत आहे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींनाही गाण्याच्या माध्यमातून सुगमपणे

पोचवण्याचा प्रयत्न या लोकगीतामधून केला जातो. ऐकूया असंच आणखीन एक गीत परीश ठाकूर यांचं. संगीतकार आहेत विठ्ठल शिंदे.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं सुलोचना चव्हाण यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया गीतकार आणि संगीतकार दामोदर कोळी यांची ही गीतरचना. गायक कलाकार आहेत दामोदर विटावकर आणि कोरस.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

उमाकांत काणेकर यांचं हे गीत आपण ऐकलं. गायिका होत्या प्रमिला दातार आणि संगीतबद्ध केलं होतं दत्ताराज खोत यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम प्रसारित होईल उद्या सकाळी 8:40. अवतीभवती संकलन आणि निवेदन अनघा मगदुम यांचं. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रायगड जिल्ह्यातल्या दोन, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या 4 पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजार मूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर की बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा 2 क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी

0: छापे मारले. बँका आणि LIC ला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ्त अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ठीक 7:10 झाली आहेत.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.

0: होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 10 मे 26 बालजगत या कार्यक्रमात सकाळी 9:30 ऐकूया जिल्हा परिषद शाळा शिळच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध रंगी कार्यक्रम.
2: सुरू आहे आपले गाव आपली शाळा, आपले गाव आपली शाळा,
3: गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
2: आमची शाळा जिल्हा परिषद शाळा,
3: गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी
2: आमची शाळा जिल्हा परिषद शाळा.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका आमचा बालजगत हा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता पण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना घेऊन येत असते आकाशवाणी रत्नागिरी। श्रोते हो, आमचं हे कार्यक्रम आता आपण यूट्यूबवरही ऐकू शकता। AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आमच्या या कार्यक्रमांचा आपण पुन्हा पुन्हा आनंद घेऊ शकता। तेव्हा ट्यून करत रहा आकाशवाणी रत्नागिरी। श्रोते हो, उद्या सकाळी 11:05 आपण ऐकाल आपली आवड हा श्रोत्यांच्या पसंतीची गाणी आणि प्रतिक्रिया यावर आधारित कार्यक्रम। अवश्य ऐका 11:05 आपली आवड। हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, अर्व लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय याची मला काहीही कल्पना नाही. मी ते सांगत होते मुलांना. मुलांना गोष्टी रूपात तो कार्वर चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा

0: धाकटामुळे लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा, कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचे जास्त रंगतात. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असंच आपण कसं गोष्ट पुरी होणार, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया. तर असं ते होत होत एक ती वही भरली, तेव्हा ती मी एका तिच्या बी एडच्या प्रोफेसरने त्यांनी बघितली शिक्षकाने आणि ते म्हणाले की ते छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही हे थोडक्यात लिहिलं आहे, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले, तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं, पुन्हा लिहिलं. मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आलेत किंवा एकच एक पिकलं नुकसान ह्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले, म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येते, तर ते निबंधासारखं होतंय, कोरडं होतंय, याचा एक मला हे असाय. म्हणून मी ते परत परत वाचायचे, काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय की ते पुन्हा लिहून काढायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसतं लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं, तेव्हा जे आमच्या त्या बीएडच्या शिक्षकांनी ते म्हणाले हे सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते, तर आपण ते नीट लिहून घेऊया आपण. आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत. म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्याने चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं जे माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररी नव्हते, पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळजवळ, तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून, मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती. पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन ते जे मी वाढवत गेले, लिहित गेले, त्याचं कुठेतरी ते जे होतं माझी तळमळ म्हणा किंवा माझी काय मागची इच्छा, ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली, ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो, असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्या वेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते, अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला, तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय आपलं कसं होणार अशा त्याच्यात एक थोडस नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला, कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, वर्गात त्याचं लाऊड रिडिंग करायचे, सामूहिक वाचन व्हायचं, याच्यातून यस आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते, मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही, परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असावा. तेव्हा असं जाणून की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं, तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
1: विणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेळी दोघही नवरा बायको हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक विकायच्या रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉल वरती आम्हाला माझ्या मिस्टरांना कारवरचे जॉर्ज डब्ल्यू कारवरचे चरित्र छोटस मिळालं. तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे. ती एक कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे, तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवत असतो. मुलांना स्वतः काय करायचं.

0: करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने घेता येतात याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो. त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही. किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला, ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही. तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली. तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावं असं आम्हाला वाटतं ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवाद हा शब्द त्यास नव्हता पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा थोडा ग्रांथिक शब्द होईल पण कष्ट करायला कमी न पडलं. आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे हे जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाचत असताना असे संदर्भ लागत गेले. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात कसतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही. हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल, असं वागत असेल तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही. तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याइतकी ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतात म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतात म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एका ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला ह्याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाटली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माज आहे चुकीचा पण वापरू पण तोच शब्द की जो एक माणस जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. तर कारवटची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे ही भेट ही अशी होती.
1: मीनाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कारवर ही व्यक्ती नाहीये तो एक विचार आहे. कारवर हे जगणं आहे, कारवर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडले ज्या व्यक्ती निवडल्या आहेत त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते, विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते, आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडा स्कडर जरी परदेशी होती तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे जी त्यांची वृत्ती आहे ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज माइंडनर परदेशी जर्मनीतली असली तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असतानाही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातली कुठल्या आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही.

0: हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो, ते स्वतःच्या प्रयोगातून स्वतःच्या विचारातून स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय ते कुठेही ते लागू पडेल असं नाही, मग त्याच्यात तुम्हाला स्थलकालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडास कटोसी लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले म्हणून इतरांची लीज असं नाही, तर मला त्यांच्यातलं वेगळेपण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीच्या एका समस्येचं उकल झालेलं असतं किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय, त्याची झलक आपण आत्ता पाहिलीच. त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

1143 किलोहर्ट्सवर श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकत आहात आमची आजची दुसरी प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत सोनाली सावंत. आता वेळ झाली आहे ग्रामीण भागातल्या श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमाची. तुमचा आवडता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत खेकडा पालन मत्स्य व्यवसायातील फायदेशीर संधी याविषयी प्राध्यापक हरीश धमगाय यांची ऋचा गदरे यांनी घेतलेली मुलाखत.

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 19 वैशाख, शके 1948, अर्थात 9 मे.

0: हे गीत गायलं होतं सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी. मंडळी, मत्स्य व्यवसाय हा आता निसर्गावर अवलंबून ठेवणं तितकंसं फायदेशीर नाही आणि त्यासाठीच वेगवेगळ्या मत्स्य संवर्धन पद्धतींचा अवलंब करून मत्स्य उत्पादन वाढवणं आणि त्याचबरोबर आपलं उत्पन्नही वाढवणं आता शक्य आहे. आज आपण खेकडा पालन मत्स्य व्यवसायातील फायदेशीर संधी याविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया प्राध्यापक हरीश धमगाळे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मंडळी. आज आपण खेकडा पालन मत्स्य व्यवसायातील एक फायदेशीर संधी याविषयी माहिती घेणार आहोत. आपण आजकाल बघतो की किनारी भागात

0: यामध्ये अनेक युवक, शेतकरी आणि महिला बचत गट खेकडा पालनाकडे चांगल्या व्यवसायाच्या दृष्टीने पाहताना दिसत आहेत. कमी जागेत, कमी कालावधीत आणि चांगला बाजारभाव याला मिळत असल्यामुळे या व्यवसायाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे. तर आज आपण या विषयावरची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अभिरक्षक तथा प्राध्यापक डॉक्टर हरीश धमगाये सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, सगळ्यात पहिल्यांदा अगदी मूलभूत प्रश्न विचारते की आजकाल खेकडा पालन हा व्यवसाय खूप चर्चेत आहे. अनेक युवक, शेतकरी तसंच मत्स्य व्यावसायिक या व्यवसायाकडे वळताना देखील दिसत आहेत. तर नेमकं खेकडा पालन म्हणजे काय आणि या व्यवसायाकडे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर का आकर्षित होत आहेत?
1: कारण तुम्हाला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खेकडा पालन म्हणजे खेकड्यांना योग्य वातावरणात वाढवून त्यांच्यापासून उत्पादन मिळवण्याचा व्यवसाय होय. विशेषतः मड क्रॅब म्हणजे चिखलात राहणाऱ्या खेकड्यांना बाजारात खूप मागणी असते. आज मत्स्य व्यवसायामध्ये आधुनिक पद्धती येत असल्यामुळे खेकडा पालन हा एक चांगला आणि फायदेशीर पर्याय म्हणून पुढे येत आहे. खेकड्याचे मांस 24 टन प्रथिनेयुक्त असल्यामुळे देशांतर्गत तसेच परदेशी बाजारात त्याला चांगला दर मिळतो. विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि इतर समुद्रकिनारी राज्यांमध्ये अनेक युवक आणि महिला बचत गट या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. कमी जागेत आणि कमी कालावधीत चांगलं उत्पन्न मिळत असल्यामुळे खेकडा पालन हा आज स्वयंरोजगाराचा एक चांगला पर्याय ठरत आहे.
0: बरोबर. आपण खेकडा पालनाविषयी माहिती दिलीत पण आता जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा युवकाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्या मनात पहिला प्रश्न येतो की पालनासाठी कोणत्या जाती आपण वापरल्या पाहिजेत किंवा योग्य असतात, तर त्याविषयी काय सांगाल?
1: हो, अगदी बरोबर. खेकडा पालनामध्ये आपण योग्य जातीची निवड खूप महत्त्वाची असते. कारण भारतामध्ये प्रामुख्याने मडक्रॅब जाती पालनासाठी लोकप्रिय आहेत. एक जात आहे ती हिरव्या पाठीचा खेकडा आणि दुसऱ्या जातीचं नाव आहे काळ्या पाठीचा खेकडा. हिरव्या पाठीचा खेकडा हा आकाराने मोठा असतो आणि बाजारात त्याला जास्त मागणी व चांगला दर मिळतो. जर आपण बघितलं तर विशेषतः निर्यात बाजारात या जातीला मोठे महत्त्व आहे. दुसरीकडे काळ्या पाठीचा जो खेकडा आहे तो आकाराने थोडा लहान असतो. तर तो जरी तो लहान असला तरी तो स्थानिक वातावरणाशी लवकर जुळवून घेतो आणि त्यामुळे नवीन उद्योजकांसाठी ही जातही चांगली मानली जाते. हे जर दोन्ही खेकडे आपण जर बघितलं तर खाडी परिसर, नदीमुख भाग आणि खारफुटी क्षेत्रात चांगल्या प्रकारे वाढतात. त्यामुळे योग्य जात आणि निरोगी बीज निवडल्यास उत्पादन आणि नफा हे आपल्याला दोन्ही चांगल्या प्रकारे मिळू शकतात.
0: या ज्या दोन जाती आहेत त्या पालनासाठी अतिशय फायदेशीर अशा जाती आहेत असं आपण म्हणू शकतो.
1: बरोबर.
0: आता सर, दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की यांचं जे पालन आहे ते कशा पद्धतीने केलं जातं आणि नवीन उद्योजकांसाठी कोणती पद्धत अधिक सोपी आणि फायदेशीर ठरणारी आहे?
1: तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. कारण की जर ह्या विषयाकडे आपण विचार करायचं म्हटलं तर याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की खेकडा पालन हा प्रामुख्याने दोन पद्धतीने केले जातं. एक पद्धत म्हणजे वाढ करणे, खेकड्यांची वाढ करणे आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये त्याला पुष्टीकरण म्हणतात. तर सर्वप्रथम खेकड्याची वाढ करणे याबद्दल जर सांगायचं झालं तर या पद्धतीमध्ये लहान आकाराचे खेकडे तलावात, पिंजऱ्यामध्ये किंवा टाक्यांमध्ये सोडले जातात आणि त्यांना काही महिन्यांपर्यंत योग्य खाद्य व व्यवस्थापनाखाली वाढवले जाते. जर आपण बघितलं तर साधारणपणे आहे ना याला 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत त्यांचे वजन वाढवून आपण मोठे खेकडे तयार करतो. या पद्धतीमध्ये थोडा जास्त वेळ लागतो पण उत्पादन चांगल्या दर्जाचे मिळते. विशेषतः मोठ्या आकाराचे खेकडे बाजारात जास्त किमतीला विकले जातात, त्यामुळे निर्यात बाजारासाठी ही पद्धत खूप उपयुक्त मानली जाते. दुसऱ्या पद्धती आपण जे म्हणतो त्याला पुष्टीकरण, तर आजच्या काळामध्ये ही पद्धत खूप लोकप्रिय होत आहे
0: पुष्टीकरणाची.
1: हा, कारण जर आपण थोडक्यात सांगायचं झालं ना तर ही वजन वाढविण्याची प्रक्रिया आहे. कवच बदललेले किंवा जे वजनाने हलके खेकडे असतात असे ते निवडले जातात आणि त्यांना पौष्टिक खाद्य दिलं जातं. साधारणपणे 15 ते 30 दिवसात त्यांचे वजन आणि मांसाचे प्रमाण वाढते तसेच कवच कठीण होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पद्धत कमी जागेत आणि कमी खर्चात करता येते. त्यामुळे अनेक युवक, महिला बचत गट आणि लहान उद्योजक या पद्धतीकडे मोठ्या प्रमाणावर वळताना

0: दिसत आहे. या दोन्ही पद्धतीमध्ये स्वच्छ पाणी, संतुलित खाद्य आणि नियमित निरीक्षण खूप महत्त्वाचे असते. योग्य व्यवस्थापन केल्यास खेकड्या पालनातून कमी कालावधीत चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.
1: पुष्टीकरण पद्धती सगळ्यात लोकप्रिय पद्धत आहे खेकडा पालनाची. सर, खेकडा पालनामध्ये योग्य जात आणि योग्य पद्धत महत्त्वाची आहेच, पण त्यासोबतच योग्य जागेची निवड देखील तितकीच महत्त्वाची असते. अनेक वेळा लोक व्यवसाय सुरू करतात पण योग्य जागेची निवड न झाल्यामुळे त्यांना अपेक्षित असलेलं उत्पन्न अनेकदा मिळत नाही. तर तुम्ही काय सांगाल की खेकडा पालनासाठी जागा निवडताना कोणत्या गोष्टी त्यांनी लक्षात घ्याव्यात?
0: होय, ॲक्च्युली आपण जर बघितलं ना तर खेकडा पालनामध्ये योग्य जागा निवडणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण खेकड्याची वाढ आणि उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर आणि त्या जागेवर अवलंबून असतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खारे किंवा निमखाऱ्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. खाडी परिसर, नदीमुख भाग आणि खारफुटी क्षेत्र खेकड्याच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल मानले जाते. पाणी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त असावे, तसेच पाण्यातील क्षारताही पीएच आणि ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असल्यास खेकडे हे निरोगी राहतात आणि त्यांची वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे वाहतूक आणि बाजारपेठ जवळ असल्यास जिवंत खेकड्यांना चांगला दर मिळतो. आपण बघितलं तर महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या भागांमध्ये खेकडा पालनासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. म्हणून योग्य जागा आणि चांगले व्यवस्थापन असेल तर खेकडा पालनातून निश्चितच चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.
1: एकदा जागा निवडली की त्यानंतरचा पुढचा टप्पा असतो तो म्हणजे तलाव बांधणं, म्हणजे त्याची एकूण जी रचना आहे ती. तर खेकडा पालनासाठी नेमका कसा तलाव तयार केला पाहिजे आणि हा तलाव तयार करताना कोणत्या गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या असतात?
0: हा तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. खेकडा पालनामध्ये तलावाची योग्य रचना असेल तर खेकड्याची वाढ चांगली होते, मृत्यूदर कमी राहतो आणि व्यवस्थापनही सोपे होते. साधारणपणे खेकडा पालनासाठी मातीचे तलाव, सिमेंट टाक्या किंवा HDPE लायनरयुक्त टाक्यांचा वापर केला जातो. किनारी भागांमध्ये मातीचे तलाव अधिक प्रमाणात वापरले जातात कारण ते तुलनेने कमी खर्चिक असतात आणि खेकड्यांच्या नैसर्गिक वातावरणासारखी परिस्थिती निर्माण करतात. तलावाची खोली साधारण 1 ते 1.5 मीटर ठेवली जाते. तसेच तलावाचा तळ चिखलयुक्त असणे खूप महत्त्वाचे असते, कारण मळक्रॅब जातीचे खेकडे नैसर्गिकरित्या चिखलामध्ये राहणे पसंत करतात आणि चिखलामुळे त्यांना सुरक्षित वाटतं आणि त्यांचा तणावसुद्धा कमी होतो. आता खेकड्याचं एक विशेष सवय सांगतो, ते आहे ना भिंती चढून वर जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे तलावाभोवती मजबूत जाळी किंवा कुंपण असणे अत्यंत आवश्यक असते. अनेक शेतकरी प्लास्टिक नेट किंवा बांबूंचे कुंपण वापरतात. तलावामध्ये पाणी आत घेण्यासाठी आपल्याला आणि बाहेर सोडण्यासाठी योग्य गेटची व्यवस्था करावी लागते, त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करणे अगदी सोपे जाते आणि तलाव स्वच्छ ठेवला जातो. तसेच खेकड्यांना लपण्यासाठी PVC पाईप, बांबूचे तुकडे किंवा झाडांच्या फांद्या ठेवणे खूप उपयुक्त ठरतं. विशेषतः काट टाकताना खेकडे संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना सुरक्षित जागा मिळणे गरजेचे असते. एकंदरीत योग्य खोली, चिखलयुक्त तळ, मजबूत कुंपण आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था असेल तर खेकडा पालन अधिक यशस्वी आणि फायदेशीर ठरू शकते.
1: बरोबर. सर, खेकडा पालन सुरू करताना योग्य जाती आणि तलावाची रचना जितकी महत्त्वाची आहे तितकंच चांगल्या प्रतीचं बीज मिळणंही महत्त्वाचं आहे. तर खेकडा पालनासाठी लहान खेकडे किंवा बीज हे नेमकं कुठून मिळतं आणि ह्या बीजाची निवड करताना कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे?
0: हो, अगदी बरोबर. खेकडा पालनामध्ये चांगल्या प्रतीचे आणि निरोगी बीज ही एशियाची पहिली पायरी मानली जाते.
1: बरोबर.
0: सध्या बहुतांश खेकडा बीज खाडी परिसर, नदीमुख भाग आणि खारफुटी क्षेत्रातून नैसर्गिकरित्या मिळतं. महाराष्ट्र, गोवा आणि इतर समुद्रकिनारी राज्यांमध्ये लहान खेकडे चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतात. तसेच आता संशोधन संस्था आणि हॅचरीमध्ये कृत्रिम बीज उत्पादनावरही काम सुरू आहे. बीज निवडताना खेकडे सक्रिय, निरोगी आणि समान आकाराचे असावेत. जखमी किंवा सुस्त खेकडे टाळावेत कारण त्यांचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच योग्य बीज निवडल्यास खेकड्याची वाढ चांगली होते आणि व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो.
1: बरोबर आहे. आता बीज निवडून झाल्यानंतर त्यांचं जे संगोपन आहे, तर संगोपनातला महत्त्वाचा भाग म्हणजे खाद्य. तर खाद्य व्यवस्थापनाला

0: किती महत्व आहे, कारण खाद्य हा सगळ्यात महत्वाचा घटक मानला जातो. तर खेकड्यांना नेमकं कोणतं खाद्य दिलं जातं आणि हे खाद्य देताना काही काळजी घेणं आवश्यक आहे का?
1: खेकडा पालनामध्ये आहे ना, खाद्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं एक टप्पा आहे.
0: बरोबर.
1: खेकड्याची जी वाढ आहे, वजन आणि आरोग्य हे मोठ्या प्रमाणावर हे खाद्यावर अवलंबून असतं. तर खेकडे हे मिश्र आहार घेणारे जलचर प्राणी आहेत, त्यामुळे त्यांना लहान मासे, शिंपले, कोळंबी अवशेष, गोगलगाई आणि चिकन वेस्ट यासारखे खाद्य दिले जाते. आणि ह्या खाद्यांमध्ये जास्त प्रथिने असल्यामुळे खेकड्यांचीही चांगली वाढ होते. आजकाल कृत्रिम खाद्याचाही वापर वाढत आहे, विशेषतः फॅटनिंग पद्धतीमध्ये. फॅटनिंगमध्ये म्हणजेच पुष्टीकरण पद्धतीमध्ये ते खूप उपयुक्त ठरतं. साधारणपणे दिवसातून 2 वेळा खाद्य दिले जाते, पण अति खाद्य देणे टाळावे, कारण उरलेले खाद्य पाण्याची गुणवत्ता खराब करू शकतं. म्हणून योग्य प्रमाणात आणि संतुलित खाद्य दिल्यास खेकड्याची वाढ चांगली होते आणि उत्पादनातून अधिक आर्थिक फायदा मिळतो.
0: बरोबर. म्हणजे खाद्य व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणं हे खूप गरजेचं आहे. आता खेकडा पालनामध्ये पाण्याची काळजी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, तर हे पाणी व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे?
1: खेकडा पालनामध्ये पाण्याचे योग्य व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आपण कारण खेकड्याची वाढ आणि आरोग्य हे पूर्णपणे पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. तलावातील पाणी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. साधारणपणे दर 7 ते 10 दिवसांनी काही प्रमाणात पाणी बदलल्यास पाण्याची गुणवत्ता चांगली राहते. पाण्यात पुरेसा ऑक्सिजन असणे खूप गरजेचे आहे. ऑक्सिजन कमी झाल्यास खेकड्यांची वाढ मंदावू शकते. तसेच उरलेले खाद्य, कचरा किंवा मृत खेकडे तलावात साचू देऊ नयेत, कारण त्यामुळे रोगांचा धोका वाढतो. पाण्याची क्षारता, pH आणि तापमान यांची नियमित तपासणी केल्यास खेकड्यांची वाढ चांगली होते आणि उत्पादनातही वाढ मिळते.
0: सर, कोणत्याही पालन व्यवसायामध्ये रोग व्यवस्थापन हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग असतो, तर खेकड्यांमध्ये कोणत्या समस्या किंवा कोणते रोग जे आहेत जास्त प्रमाणात दिसून येतात आणि त्यापासून खेकड्यांचा बचाव हा कशा पद्धतीने केला पाहिजे?
1: हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, इतर जलचरांच्या तुलनेत खेकड्यांमध्ये रोगांचे प्रमाण तुलनेने कमी असतं.
0: हां,
1: पण याचा अर्थ असा नाही की काळजी घ्यायची नाही. पाण्याची गुणवत्ता खराब असेल, तलावात खेकड्यांची जास्त साठवणूक केली असेल किंवा खाद्य व्यवस्थापन योग्य नसेल तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. सामान्यतः खेकड्यांमध्ये कवच मऊ राहणे, शरीरावर जखमा होणे, बुरशीजन्य संसर्ग आणि वाढ मंदावणे अशा समस्या दिसून येतात. विशेषतः कवच बदलण्याच्या काळात खेकडे खूप संवेदनशील असतात. तलावामध्ये खेकड्यांची संख्या जास्त असल्यास ते एकमेकांवर हल्ला करू शकतात, त्यामुळे जखमा होण्याचे प्रमाण वाढते. काही वेळा मोठे खेकडे लहान खेकड्यांना इजा देखील करतात, म्हणूनच योग्य साठवणूक करणे महत्त्वाचे असते. तसेच पाणी खराब झाल्यास बुरशी किंवा इतर संसर्ग होण्याची शक्यता वाढते. जे उरलेले खाद्य, कचरा किंवा मृत खेकडे तलावात राहिल्यास पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि रोगांचा धोका निर्माण होतो. या समस्या टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी राखणे. खेकड्यांना संतुलित आणि पौष्टिक खाद्य द्यावे. तलावाची नियमित स्वच्छता आणि खेकड्याचे निरीक्षण करणे आवश्यक असते. जर एखादा खेकडा आजारी किंवा जखमी दिसला तर त्याला लगेच वेगळे करावे, जेणेकरून इतर खेकड्यांमध्ये संसर्ग पसरणार नाही. एकंदरीत योग्य व्यवस्थापन, स्वच्छता आणि नियमित काळजी घेतल्यास खेकडा पालनामध्ये रोगांचे प्रमाण खूप कमी राहते आणि उत्पादन चांगले मिळते.
0: सर, आत्तापर्यंत आपण खेकडा पालनाच्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती घेतली, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खेकडा पालनातून खरंच चांगलं उत्पन्न मिळू शकतं का आणि हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर ठरू शकतो?
1: होय, नक्कीच. आजच्या काळात खेकडा पालन हा कमी कालावधीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. विशेषतः पुष्टीकरण पद्धतीमध्ये कमी वेळेत उत्पादन तयार होत असल्यामुळे आर्थिक फायदा मिळू शकतो. साधारणपणे 15 ते 30 दिवसाच्या कालावधीत खेकड्याचे वजन आणि मांसाचे प्रमाण वाढवून ते बाजारासाठी तयार केले जातात. मोठ्या आकाराच्या जिवंत खेकड्यांना स्थानिक बाजारासोबतच परदेशातही मोठी मागणी असते. विशेषतः सिंगापूर, चीन, जापान आणि थायलंड यासारख्या देश

0: देशांमध्ये भारतीय मड क्रॅबला चांगला बाजारभाव मिळतो. आणि तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय तुलनेने कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो. खाडी परिसर, निमखारे पाणी किंवा लहान टाक्यामध्येही खेकडा पालन यशस्वीपणे करता येतं. त्यामुळे किनारी भागातील युवक, महिला, बचत गट आणि मत्स्य व्यावसायिक या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत. योग्य व्यवस्थापन, चांगले बीज, संतुलित खाद्य आणि स्वच्छ पाणी यांची काळजी घेतल्यास उत्पादन खर्च कमी राहतो आणि नफा वाढतो. अनेक ठिकाणी शेतकरी पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून खेकडा पालन करून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत. म्हणूनच योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्यास खेकडा पालन हा भविष्यातील एक अत्यंत फायदेशीर आणि रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय ठरू शकतो.
1: नक्कीच सर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर खेकडा पालन व्यवसायामध्ये भविष्यात किती संधी आहेत? विशेषतः किनारी भागातील युवक आणि शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय किती उपयुक्त ठरू शकतो?
0: होय, महाराष्ट्रात खेकडा पालनासाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या समुद्रकिनारी भागांमध्ये खाडी परिसर, खारफुटी क्षेत्र आणि निमखारे पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे खेकडा पालनासाठी नैसर्गिक वातावरण अतिशय अनुकूल आहे.
1: बरोबर.
0: आज अनेक युवक आणि मत्स्य व्यावसायिक पारंपरिक मासेमारीसोबत पूरक व्यवसाय म्हणून खेकडा पालनाकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः पुष्टीकरण पद्धत कमी जागेत आणि कमी कालावधीत करता येत असल्यामुळे महिला बचत गट आणि लहान उद्योजकांसाठीही हा चांगला पर्याय ठरत आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्यही उपलब्ध होत आहे. त्यामुळे योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्यास महाराष्ट्रात खेकडा पालन व्यवसायाला भविष्यात मोठी संधी आहे.
1: बरं, नक्कीच सर. आता जाता जाता जे युवक किंवा शेतकरी किंवा महिला बचत गट आहेत जे खेकडा पालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल?
0: मी एवढंच सांगेल की खेकडा पालन हा आजच्या काळातील एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे. पण सुरुवातीला घाई न करता लहान प्रमाणावर सुरुवात करावी. योग्य प्रशिक्षण घेणे आणि वैज्ञानिक पद्धती समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रतीचे बीज, स्वच्छ पाणी, संतुलित खाद्य आणि नियमित व्यवस्थापन यावर विशेष लक्ष द्यावे. मेहनत, योग्य नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शन यांच्या मदतीने खेकडा पालनातून निश्चितच चांगले उत्पन्न मिळू शकते.
1: नक्कीच. तर मंडळी, आत्ताच सरांनी आपल्याला खेकडा पालनाविषयी खूप सारी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे, त्याचा नक्की उपयोग करा. आणि खेकडा पालन हा व्यवसाय शेतीच्या बरोबरीने तुम्ही करू शकता आणि त्यातून चांगला आर्थिक फायदासुद्धा मिळवू शकता, तेव्हा नक्की या पूरक व्यवसायाचा विचार तुम्ही केला पाहिजे. सर, तुम्ही इथे आलात आणि खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: खेकडा पालन मत्स्य व्यवसायातील फायदेशीर संधी ही प्राध्यापक हरीश धमगाळे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

हे गीत गायलं होतं उत्तरा केळकर यांनी. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. निवेदन होतं विद्या तावडे यांचं. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती.
1: निसर्गरम्य कोकणाची सफर,
0: कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
0: दर शुक्रवारी सकाळी 8:40
1: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर.
0: सादर करते विवेक वानखडे.
2: भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी.
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 आपण ऐकाल कवी ग्रेस यांच्या ती गेली तेव्हा या कवितेविषयी आमच्या काव्यांजली हितगुज कवितेशी या कार्यक्रमात. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 8:40 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थ कृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

श्रोतेहो, रोज सकाळी 8:40 ऐकत रहा आमचे नवनवीन कार्यक्रम तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. 8:05 होत आहेत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री

तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं. यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. भाजपला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर

0: आवाहन केलं. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. काँग्रेसचे 5, माकप, भाकप, VCK, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते. बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं VCK पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे. आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे. यापूर्वी देखील संजीव अरोडा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते. त्यात काहीही सापडलं नव्हतं. केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर की बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या जो पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हॉइस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी

0: 37 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. विनेश 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशीत म्हटलं आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हॉइस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीसह रत्नागिरी केंद्र. 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी गझल. कार्यक्रमाची सुरुवात करूया शिवकुमार बटालवी यांच्या रचनेने. संगीतबद्ध केली आहे जगजीत सिंग यांनी. स्वर आहे चित्रा सिंग यांचा.

श्रोते हो, काही गाण्यांचे काही कवितांचे अर्थ आपल्याला लगेच उलगडत नाहीत, त्याचे शब्द आपल्याला कळत नाहीत, मात्र तरीही ही गाणी आपल्या काळजाला भिडतात. आत्ता जी आपण गझल ऐकली ना, त्याचे शब्द आहेत उमरा दे सरवार साहा दे पानी. शिवकुमार बटालवी यांची ही पंजाबी भाषेतली कविता आहे जी गझल म्हणून आपण ऐकली आहे. तर ही गझल म्हणजेच ह्यांची पंजाबी जी कविता आहे, रचना आहे ती, त्याचा जो अर्थ आहे तो अतिशय गहिरा आहे. उमरा एक सरवार म्हणजे तालाब किंवा तळं आहे, आणि आपली म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपलं जे आयुष्य आहे हे एका तळ्यासारखं आहे, ज्याच्यामध्ये आपली श्वासांची जी गणती त्यांनी केली ती पाण्यासारखी केली, जे त्या तळ्यातलं जे पाणी आहे ते आपले श्वास आहेत. पलभर मे सुख सकता है ये जिंदगी की निश्चिंतता और इन्सानी पीडा, म्हणजेच ह्याचं तसं म्हटलं तर अनिश्चिती आहे. हे आयुष्याचं तळं आहे ज्याच्यात हे श्वास जे पाणी आहेत, तर हे पाणी म्हणजेच हे श्वास किती आहेत हे आपल्याला माहिती नाही आहेत, पण त्यातली वेदना जी आहे किंवा त्यातला जो एक निश्चित अर्थ आहे, आयुष्यातली निश्चितता अनिश्चितता हे सगळं काही आहे, ते सगळं त्या आयुष्याच्या तळ्यातल्या या श्वासरूपी पाण्यामध्ये सामावलेलं आहे. खरंच या पाण्यात जर आपण चोच भरून ते पाणी प्यायलं तर खरोखरच आपल्याला मुक्ती मिळेल, अशा प्रकारचा, अशा आशयाचा हा अर्थ या गझलमध्ये या कवितेमध्ये भरलेला आहे. किती गहिरा आणि किती खोल अर्थ आहे आपल्याला हे शब्द नाही कळत, पटकन त्यातला अर्थ नाही उमगत, पण खरोखरच प्रत्येक भाषेमध्ये प्रत्येक भाषेतलं जे साहित्य आहे ते असंच अर्थपूर्ण आहे, भावगर्भ आहे. जसं आपल्या मराठीमध्ये आहे तसंच भारतातल्या ज्या वेगवेगळ्या प्रादेशिक भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये ह्या अशा प्रकारच्या अगदी आपल्या हृदयाच्या जवळ जाणाऱ्या रचना आपल्याला ऐकायला मिळतात. जगजीत सिंग यांनी ही रचना संगीतबद्ध केली होती आणि गायली होती चित्रा सिंग यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया मुरली मनोहर यांनी संगीतबद्ध केलेली फैज अहमद यांची ही गीतरचना. स्वर आहे वाणी जयराम यांचा.

श्रोतेहो, वाणी जयराम एक दिग्गज भारतीय पार्श्वगायिका. त्यांचं 30 नोव्हेंबर 1945 रोजी तामिळनाडूतल्या वेल्लोर इथला त्यांचा जन्म आणि त्यांचं मूळ नाव कलईवाणी. 1971 गुड्डी या हिंदी चित्रपटातल्या बोले रे पपिहरा या पहिल्याच हिंदी गाण्याने प्रचंड प्रसिद्धी त्यांना मिळाली. तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, उडिया अशा अनेक भाषांमध्ये 10,000+ त्यांनी चित्रपट आणि भक्तिगीतं गायली आहेत. श्रोते हो, आत्ता जे आपण गाणं ऐकलं त्या गाण्याच्या गायिका वाणी जयराम यांनी जवळपास 19 भाषांपेक्षा अधिक गाण्यांमध्ये गाणी गायली आहेत आणि आधुनिक भारताची मीरा म्हणून त्यांना ओळखलं जातं. 1975, 1979 आणि 2016 अशा 3 वर्षात त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 2023 त्यांना मरणोत्तर पद्मभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 4 फेब्रुवारी 2023 चेन्नई इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं. गाण्यांमधलं सुरांचं गांभीर्य आणि भाव व्यक्त करण्याची शैली याच्यासाठी त्यांना आपल्या भारतीय संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचं असं स्थान मिळालेलं आहे. तर अशा ह्या दिग्गज गायिका वाणी जयराम ज्यांनी गायलेली गझल आत्ताच आपण ऐकलीत. फैज अहमद यांची ही रचना होती आणि मुरली मनोहर स्वरूप यांनी ती संगीतबद्ध केली होती.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातली ही गझल होती. मीर तकी मीर यांची. संगीतबद्ध केली होती ताज अहमद खान यांनी.

सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ। मेराज ए गझल हा गझलचा अल्बम 1983 साली प्रसिद्ध झाला होता। शबी अब्बास यांचे हे बोल म्हणजेच यांच्या ह्या रचना होत्या आणि गुलाम अली यांनी त्या संगीतबद्ध केल्या होत्या। आत्ता जी आपण रचना ऐकली तीही त्यांचीच होती आणि स्वर अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई अर्थात आशा भोसले यांचा। किती छान भावना वर्णन केलेले आहेत बघा ना। एक प्रेमिका जी प्रेमात आकंठ बुडालेली आहे, तिला ते सगळं हवं आहे, आपला प्रियकर जवळ हवा आहे, त्यांच्यात छोटे छोटे चालणारे नजरेचे खेळ ते हवेत, आणि एकीकडे तिला आस लागून राहिली आहे की त्याच्या नावाची मेहंदी माझ्या हातावर कधी लागेल, त्याचीच ती वाट बघते। खूप सुंदर अशा या भावना शबी अब्बास यांनी आपल्या शब्दातना मांडल्या होत्या आणि आशाताईंनी तितक्याच ताकदीने त्या गायल्या होत्या। गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।